0: अहो ऐकलं का? हो आमचा रेडिओ पुणेरी, हो आमचा रेडिओ पुणेरी,
1: ऐतिहासिक सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज. ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

नमस्कार, मी वर्षा उसगावकर. तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा.

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.
2: अजी सुनते हो?
3: हाँ सुनी तो रहा हूँ.
2: क्या सुन रहे हो?
3: रेडिओ पुणेरी आवाज.
2: ओ रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियाँ बांटो.
4: ख्वाबों का सफर आरजी सनी के साथ.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

माझ्या अललक प्रेमी रसिक श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात पुणे आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आता आरजे जगदीश सोबत। खास अलक प्रेमी रसिक श्रोत्यांसाठी आणि अलककरांना संधी मिळावी यासाठी वाहिलेल्या कुरकुरीत फुसफुशीत रंगतदार तजेलदार मजेदार उठावदार भारदार दमदार आणि गेल्या 4 वर्षांपासून अलक प्रेमी रसिक श्रोते हो तुमच्या पसंतीस उतरलेल्या कार्यक्रमात अलकची झलक मध्ये अलक तुमची रसिक श्रोते हो झलक आमची अलक प्रेमी रसिक श्रोते हो। आज 11 जानेवारी 2025 आणि अलकची झलक प्रयोग क्रमांक 187 प्रयोग क्रमांक 186 मध्ये म्हणजेच नवीन वर्षाच्या पहिल्याच रविवारी झालेल्या कार्यक्रमात एकापेक्षा एक सुंदर आकर्षक बहारदार रसिकमान्य रसाळ आणि भाषिक सौंदर्य नटलेल्या आशय विषय संपन्न अशा अलक तुम्ही ऐकल्यात आणि तितक्याच सुंदर प्रतिक्रिया सुद्धा तुम्ही दिल्यात, त्याबद्दल आरजे जगदीश तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो। आणि प्रयोग क्रमांक 187 पहिल्या अर्थात 11 जानेवारी 2026 पहिल्या अलककडे आरजे जगदीश वळतोय। दिग्रस यवतमाळीतून अलककार अरुणा दुद्दलवार लिहितात, हवेत तरंगणाऱ्या पांढऱ्या शुभ्र म्हातारीकडे ती हताशपणे बघत होती। हवेच्या झोताप्रमाणे वरखाली दिशा बदलत ती भरकटत होती। आजी आजी बघ बघ ना ती म्हातारी किती सुंदर दिसते, मला देतेस पकडून? नातीच्या आवडीने ती आनंदून गेली। अलकारुणा ही म्हातारी म्हणजे त्या बोंडातला रेखांड तो पांढरा शुभ्र कापूस। पुण्यामध्ये अत्रेंच्या मागे अशा म्हातारी सोडल्या होत्या। त्यांचं भाषण चांगलं होऊ नये, त्यांच्या भाषणात व्यत्यय यावा, पण अत्रे कसले? अत्रे शांतपणे आपल्या भाषणात म्हणाले, पुण्याच्या पोरांना झालंय काय, सगळे म्हातारीच्या मागे लागलेत। ताबडतोब त्या ठिकाणी कापूस बाजूला ठेवून म्हणजे त्या ठिकाणच्या शेवरीचं बोंड बाजूला ठेवून सगळे तरुण गप्प भाषण ऐकायला लागले। पण मलाही ते कौतुक वाटलं की त्या नातीला त्या ठिकाणी तो कापूस, नातीला त्या ठिकाणी ते बोंड माहिती आहे, त्यातला पांढरा शुभ्र तो कापूस माहिती आहे, तो कापूस असेल किंवा ते शिवरीचं बोंड असेल ते माहिती आहे। आणि ती आजीला म्हणते, मला देतेस का पकडून? याच्यात आजीचं आणि नातवंडाचं नातं त्यातील तरलता व्यक्त होतेच, पण अलीकडची पिढी सुद्धा जर सांगितलं समजून दिलं तर जुन्या परंपरा लक्षात घेऊ शकते। हे तुम्ही तुमच्या आलोपण मांडलं म्हणजे जुना नव्याचं एक अनोखं मिश्रण तुम्ही मांडलं। अलकर अरुणा तुम्हाला मानाचा मानाचा मुजरा। ऐकूया वरूया पुढच्या अलककडे। नागपूर येथून अलककारचं स्वप्ना प्रशांत जगदाळे लिहितात, जगदाळे लिहितात निराशा। 10 वर्षानंतर एका गंभीर गुन्ह्यातून मुक्तता झालेल्या गुन्हेगाराने बाहेरच्या समाजाच्या जाचाला कंटाळून परत एक गंभीर गुन्हा करून पुन्हा जेलमध्ये बंदिस्त होणेच पसंत केले। वा अलककार, माझ्या कधी स्वप्नात आलं नाही तुमच्या नावाप्रमाणे की अशा प्रकारची काहीतरी अलक असेल आणि अशा प्रकारचा काहीतरी विचार त्या ठिकाणी व्यक्त होईल। खरंच बघा ना की ते जेल जास्त चांगलं वाटतंय, इतकी बजबजपुरी जेलच्या बाहेर आहे। खरंच या सत्ता पिपासू नीच हलकट पुढाऱ्यांनी महाराष्ट्राचा कोणता देश आणि कोणतं राज्य बनवलंय हे सांगणं कठीण आहे। इतकी गेंड्याच्या कातडीची पुढारी मंडळी आणि त्यांना साथ देणारे, त्यांचे त्या ठिकाणी हांजीरा हांजी करणारे तसेच कार्यकर्ते, मग असं असेल तर बजबजपुरी माजणारच, असं असेल तर समाजाची वाट लागणारच, आणि मग तो समाज त्यातला त्या ठिकाणी गुन्हेगार पुन्हा जेलमध्ये जातो, यापेक्षा खरं म्हणजे लत्करे आणखीन वेशीवर काय बरं टांगली जाणार। चला तर ऐकूया अलककार हृदय जॉकी श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मकामले तथा दादासाहेब चंदोगामात्य आंतरराष्ट्रीय मंच सन्मान तळेगाव दाभाडे लिहितात, तो म्हणाला, आम्ही तिघे कोणात माहिती आहे ना, आम्हाला तिघांना एकाच चित्रपटात कास्ट करायचं असेल तर निर्मात्याचे कपडे उतरतील। एक सर्वसामान्य प्रेक्षक म्हणाला, लोक तुमचं कॅरेक्टर पाहायला येतात। अलककार अमरदीप, कदाचित तुमच्या अलकचा रोग अलीकडच्या धुरंधरमध्ये मधल्या अक्षय खन्नाकडे असावा, कदाचित त्या ठिकाणी खान मंडळींकडे असावा, किंवा कदाचित त्या ठिकाणी एका चित्रपटाच्या प्रसिद्धीने
हवेचा झोत त्या ठिकाणी आपल्याकडे आल्यानंतर हवेत गेलेल्या कलाकाराकडे असावा. पण सामान्य प्रेक्षकाच्या तोंडून जे वाक्य तुम्ही ठेवलंय, खरंच आपण कॅरेक्टर पाहायला जातो. आपण त्या ठिकाणी कलाकारापेक्षा कलाकाराने रंगवलेलं कॅरेक्टर पाहतो. म्हणून रंगभूमीचा, त्या रंगदेवतेचा प्रसाद समजून त्या ठिकाणी त्या प्रतिसादाकडे पाहायला शिकलं पाहिजे. कलावंतांनी मात करू नये, कलावंतांनी कधीच त्या ठिकाणी चरबी वाढली असं करू नये. कारण असं केलं तर नक्कीच त्याला डोक्यावर घेतलंय, पुन्हा पायाखाली तुडवायला. कलाकार मंडळींना प्रेक्षक कधीच मागे पुढे पाहत नाही. ऐकूया पुढची अलग. सावंतवाडी सिंधुदुर्ग येथून अलगकार दीपी या टोपणाने लिहिणारे अलगकार दीपक पटेकर लिहितात, लग्नानंतर सासूला घरात एकटी सोडून नवऱ्यासोबत सून भाड्याच्या फ्लॅटने राहायला गेली. आपला एकुलता एक मुलगा सून वेगळी राहतात या चिंतेने सुनेची आई खचली आणि अचानक जग सोडून गेली. आईच्या अंत्यविधी आटोपून सून सासरी राहायला आली. अलगकार दीपक थोडासा गोंधळ उडाला माझा. आणि मग मी त्या ठिकाणची आलत परत वाचली आणि माझ्या असं लक्षात आलं की ती सून सासरी परत गेली म्हणजे सुनेला त्या ठिकाणी सासूबाईंना एकट्याला ठेवलंय, एकटीला ठेवलंय हे कदाचित त्या ठिकाणी आता कळलं असेल. त्यासाठी आईचा मात्र बळी जावा लागला. तेव्हा कुठे अक्कल आली, तेव्हा कुठे विचार आला. कदाचित अंत्यविधी आटपून सून सासरी राहायला आली, सून सासरी राहायला आली म्हणजे कदाचित नवऱ्याबरोबरच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये गेली, तिकडेच असावी. पण मला असं वाटतं आशावादी सूर तुमच्या हालतमध्ये असेल. सुनेला आपली त्या ठिकाणी चूक कळली आणि ती सासूबरोबर पुन्हा राहायला आली. ऐकूया पुढची अलग. संगीतकार अलगकार संगीता कुलकर्णी ठाणेतून लिहितात आठवण. ती विटांचे भाडे डोक्यावरून वाहताना आपल्या तांदुल्याला झाडाखाली साडीची सावली करून झोपवायची. तिचा तांदुला आता करोडपती झालाय, पण आजही तीच साडी सावली करून झोपतो तो, आईची आठवण काढत. वा अलगकार संगीता, त्या करोडपती झालेल्याला पण आईची साडी न विसरलेल्या त्याला, त्या तांदुल्याला मानाचा मानाचा मुजरा. अशा प्रकारे आईचे पांग फेडणे, अशा प्रकारे आईचा त्या ठिकाणी मान राखणं हे मला वाटतं प्रत्येक मुलाचं आद्य कर्तव्य आहे. खरंच खूप सुंदर, संगीतमय, तरळता,

भावनात्मकता यांचा सुंदर मेळ अलकार संगीता तुम्ही तुमच्या अलक म्हणून साधलात. खूप खूप धन्यवाद. वळू या पुढच्या अलककडे. अलककार उपेंद्र रोहनकर सोनापूर कॉम्प्लेक्स गडचिरोली येथून लिहितात. अरे अरे साडी कशासाठी? माझ्याकडे आहेत ना. अगं आई, आज नवीन वर्ष तुझ्यासाठी आणली. आम्ही काय नेहमीच दिवस साजरे करत असतो, तुलाही आमच्या आनंदात सामील होता यावं. खरे तर तू आमचा भूतकाळ आहेस, वर्तमानानी तो विसरायचा नसतो. काय म्हणालास, काय म्हणालास? त्याची म्हातारी आई संभ्रमात पडली. अलककार उपेंद्र, मी संभ्रमात पडलो, पण तरी आईसाठी त्याने काहीतरी घेतलं म्हणून त्या ठिकाणी खरंच मानाचा मानाचा मुजरा. आईला भूतकाळ म्हणू नये, आई भूतकाळ नाहीये, आई भूत वर्तमान भविष्य तिन्ही आहे. आई शिवाय या जगात दुसरं काहीच नाही आणि या जगात दुसरं काही असूच शकत नाही असं माझं ठाम मत आहे. कारण आई विना स्वामी तिने जगाचा भिकारीच असतो. आईशिवाय त्याच्या पदरात दुसरं काहीच नसतं. आईशिवाय त्या ठिकाणी आपण जगाचा विचारच करू शकत नाही. चला तर अलक प्रेमी रसिक श्रोते, आता आरजे जगदीश वळतोय एका समूहाच्या अलककडे. ज्या अलक आपल्यापर्यंत पाठवल्यात आपल्या अलककार सगळ्यांच्या लाडक्या, अलककार भुशाली पाटील, कर्नाटक कोगनोळी. विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित अलक लेखन उपक्रमातील अलक आपल्यापर्यंत आल्यात. ज्या विश्व लेखकांचे साहित्य मंचच्या संस्थापक आहेत अलककार वंदना सोरते, संचालक आहेत अलककार वैभव भटावले. अलककार वंदना, अलककार वैभव तुम्हालाही खूप खूप धन्यवाद. आणि अलककार विशाली तुम्हाला मानाचा मुजरा, कारण तुम्ही नित्य नियमाने अलक पाठवत असता आणि अलक संकलित करून पाठवण्याचा तुम्हाला नेहमीचा खरं म्हणजे छंद आहे. आणि ऐकूया आता विश्व लेखकांचे साहित्य मंचातील पहिली अलक. जी अलक आहे अलककार जयश्री शिंदे, रत्नश्री पंढरपूर, सावली. कित्येक दिवसांनी त्याने मनाचं कपाट उघडले, त्यात भूतकाळासोबत त्याचा संघर्ष काळही बंद होता. ती सारथी म्हणून आली मी त्याला योग्य मार्ग दिसला. काळोखाच्या मार्गातून बाहेर पडण्याचा संघर्ष तो करत होता. शेवटी त्यात तो यशस्वी झाला, पण ती सारथी मात्र सोबत नव्हती, परंतु तिची सावली त्याच्या सोबत होती कायमची. अलककार जयश्री, खरंच सावलीला कधी विसरू नये, कारण सावली पावली म्हणून तर त्या ठिकाणी आपण संघर्षाच्या दिवसात आनंदाने यशाची शिखर गाठू शकलो, अगदी सहज यशापर्यंत पोहोचू शकलो. म्हणून अलककार जयश्री तुमच्यासाठी सावली म्हणजे अलककार वंदना, अलककार वैभव, अलककार विशाली आणि अलककार समूह जे तुम्हाला सतत घडवत असतात, जे तुम्हाला सतत त्या ठिकाणी काम करण्यासाठी लेखनासाठी उद्युक्त करतात, प्रवृत्त करतात. ऐकूया पुढची अलक. विश्व लेखकांचे साहित्य मंचातील पुढची अलक आहे अलककार सवारती राजूरकर, यवतमाळ. खात्री अत्यंत रूपवान आणि धनाढ्य असलेला तिला तो खूप आवडला. लग्नासाठी तिचं स्थळ त्याच्यासाठी चालून आलं. त्याच्या होकाराची त्यांना खात्री होतीच. दुसऱ्या दिवशी मुलाकडील मंडळींचा निरोप आला नकाराचा. अलककार आरती, काय म्हणावं, काय म्हणावं या गोष्टीला की नकार आला. अत्यंत रूपवान होती, धनाढ्य असलेला तो आवडला होता, पण का नकार दिला असेल? आणि आपण मुळातच त्या ठिकाणी नकार देतो, तो नकार कोणत्या गोष्टीसाठी आहे? तो कळवायला काय हरकत आहे? तो न कळवल्यामुळे कदाचित त्या ठिकाणी भ्रम होऊ शकतो, पण खात्री असूनही जेव्हा असा भ्रम होतो तेव्हा मात्र आपलं आयुष्य हे उलट पालट होतं. चला तर ऐकूया विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित अलक लेखन उपक्रमातील पुढची अलक. अलककार सौ शुभ्रा राऊत, जोगेश्वरी, मुंबई. अलककार शुभ्रा लिहितात भ्रम. गेली कित्येक वर्ष तो एकटाच एकमेव असा उमेदवार होता जो निवडणुकीत निवडून येत होता. त्या पदासाठी त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कुणी योग्य नाही असंच त्याला वाटत होतं. यावेळी आपणच निवडून येऊ अशी त्याला खात्री होतीच. आणि निकाल पाहून तो हडबडला. अलककार शुभ्रा, भ्रमात राहू नये असं म्हणतात ते खरंच. 15 तारखेला निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीचा निकाल लागेल. त्याला बऱ्याच जणांचा भ्रमाचा भोपळा फुटणार आहे आणि तो भ्रमाचा भोपळा फुटतो कारण आपण काही वेळेला गृहित धरतो. ते गृहित धरणं योग्य नसतं. आपण गृहित धरलं की आपण फसतो आणि तोही तसाच फसला. ऐकूया विश्व लेखकांचे साहित्य मंचातील पुढची अलक. जी आपल्याला पाठवले अलककार आरती पाटील घाडीगावकर, गोरेगाव, मुंबई येथून.

खात्री, आपली लेख आपल्या शब्दाबाहेर नाही याची खात्री असलेल्या बापाने मुलीसाठी तालेवार घराण्यात लग्न ठरवलं. दुसरीकडे तिचा लेख आपला बाप आपल्याला आणि आपल्या प्रेमाला समजून घेणार नाही याची खात्री देत मंदिराबाहेर हातात हार घेऊन आपल्या प्रियकराची वाट पाहत होती. ऐकलं, पाहिलं आणि अनुभवलं, अलक्कर आरती खरंच तुमची आरती उतरायला पाहिजे. ग्रहीत धरूच नये, भ्रमाचा भोपळा फुटतो. खात्री असावी पण त्या ठिकाणी एवढा अंधविश्वास ठेवू नये की काही होऊ शकतं आणि काही होऊ शकतं हा विचार त्या ठिकाणी आपल्याला नेहमीच त्या ठिकाणी करायला हवा, ध्यानात ठेवायला हवा. कारण समोरच्याला ग्रहीत धरणं हा समोरच्याच्या मतांचा एक प्रकारचा आपण केलेला अवमान आहे असं आरजे जगदीशला प्रामाणिकपणे वाटतं. ऐकूया शब्द लेखकांचे म्हणजेच त्या ठिकाणी समूहाचे विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित अलक लेखन उपक्रमातील पुढची अलक. अलककार विजया चिंचुरे इंदव, तिचे त्याच्यावर प्रेम होते. तो गरीब मुलगा आई बाबांना पसंत नव्हता, त्याने तिचे लग्न दुसऱ्या श्रीमंत मुलाशी लावले. पावसाळ्यात ती मुलीला सोबत घेऊन दुथडी भरून वाहणारी नदी दाखवायला आली. पुलावर उभी राहून मुलगीला म्हणाली, आई बघ ना दोन दोन नद्या, इकडे एक आणि तिकडे एक. तिला वाटले ती एक पूल आहे. वा अलककार विजया शब्द सौंदर्याने नटलेल्या या अलकला मानाचा मानाचा मुजरा. तुमची अलक नाहीये तर तुमचा एक समर्थ विचार आहे. तुमच्या अलक मधून त्या ठिकाणी एक अनुभव आहे, एक अनुभूती आहे, एक सामर्थ्य आहे. त्या सामर्थ्यात आईला मुलीने त्या ठिकाणी नदी संबोधणं आणि खरंच तिला वाटत होतं ती पूल आहे पण ती नदी आहे. आणि ती नदी आईच्या नजरेतून, मुलीच्या नजरेतून, प्रत्येकाच्या नजरेतून आपण विचार करायला शिकवणारी तुमची अलक. अलक प्रेमी रसिक श्रोते ओम, खरंच विश्व लेखकांचे साहित्य मंच एकापेक्षा सुंदर अलक आपल्यापर्यंत पाठवल्याबद्दल आपण अलककार वृषाली पाटील यांना धन्यवाद देऊ. पण तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत राहा तुमचा लाडका आवडता कार्यक्रम अलकची झलक. मी हा गेलो हा आणि आलो, अल्पशा विश्रांतीनंतर पुन्हा भेटूया.

0: प्यार की निशानी गोरी।
1: गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदी रहा, आनंद लुटा।
2: तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM, आणि तुम्ही आता आरजे जगदीश सोबत रंगतदार आणि बहारदार कार्यक्रमात अलगची झलक मध्ये। अलग तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची। अलग प्रेमी रसिक श्रोते हो, आतापर्यंत तुम्ही दर्जेदार अलग ऐकल्यात। आज प्रयोग क्रमांक 187 मधला अलग आरजे जगदीश तुमच्यासाठी सादर करतोय, आणि आज आहे 11 जानेवारी 2026। लवकर येईल आपली तुमची आमची सगळ्यांची लाडकी मकर संक्रांत, आणि मकर संक्रांती निमित्त पुणेरी आवाज 107.8 FM च्या वतीने आरजे जगदीश देतोय तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि अशाच गोडगोड प्रतिक्रिया पाठवा, आणि प्रतिक्रियांमध्ये सुद्धा तिळगुळ द्या। चला तर आरजे जगदीश वळतोय। आपण ज्या समूहाच्या आलग घेतोय त्या समूहाच्या आलग आहेत विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित अलक लेखन उपक्रमातील। विश्व लेखकांचे साहित्य मंचचे संस्थापक आहेत अलककार वंदना सोरते, संचालक आहेत अलककार वैभव बटावले, आणि आपल्यापर्यंत संकलित केलेले अलक पाठवले आहेत तुमच्या आमच्या सगळ्यांच्या लाडक्या अलककार वृषाली पाटील, कर्नाटक कोगनोळी। वळूया एकापेक्षा एक बहारदार अलक नंतर पुढच्या अलककडे। विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित लेखन अलक लेखन उपक्रमातील नवी मुंबई येथील अलककार विद्या झिंजाडे लिहितात। खूप दिवसांनी त्याने तिला पाहिलं, ती मात्र शून्यात नजर लावून बसली होती। तिला पाहताच तो भूतकाळ हरवला, पण वास्तवात आल्यावर रागाने त्याच्या हातांच्या मुठी आवळल्या गेल्या। तो तिला जाब विचारणार इतक्यात तिची मैत्रीण पुढे आली, आणि तिने माहिती पुरवताच तो निशब्द झाला। अलककार विद्या, कथा थोडीशी हरवल्यासारखी वाटते, म्हणजे कथा कुठे आहे असा प्रश्न मला पडला। कथा आहे पण ती त्या गुंफणीमध्ये त्या रचनेमध्ये गुदमरली, तिला बाहेर येऊ द्या। छोटासा प्लॉट तयार करा आणि त्यातून त्या ठिकाणी कथा फुलवा, अधिक चांगली होईल। अर्थात तुम्ही गुंफले चांगली, पण तरीही ती शून्यात गेल्यासारखी वाटली, म्हणजे तो भूतकाळ हरवला। मग तो वास्तवात कशाला येईल? वास्तवात आला असेल तर हाताच्या मुठी आवळल्यात, मग नक्कीच काहीतरी झालं असेल, मैत्रीण पुढे आली, मग ती मैत्रीण तिथे कुठे बसली होती, असे अनेक प्रश्न पडतात। काही हरकत नाही, आपण बऱ्याच वेळा बरंच काही लिहायच्या नादामध्ये जे लिहायचं आहे ते विसरून जातो, असं करू नका। विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित अलक लेखन उपक्रमातील पुढची अलक आरजे जगदीश घेतोय। डिचोली गोवा येथून अलककार कुमारी साधना पांडुरंग आरोंदेकर लिहितात, वयोवृद्ध जोडपे रात्र अधिकाधिक प्रमाणात गरज होत जाताना त्यांना उगाचच कूस परतवावी वाटली। आजारी असलेल्या निद्रिस्त तिच्याकडे पुन्हा एकदा लक्ष गेले। आजची तिची ही झोप चिरनिद्रा तर नसेल ना? मनात निर्माण झालेला संभ्रम आता त्यांना पहाटेपर्यंत जागवत ठेवेल। अलककार साधना, साधना आहे तुमची। खरंच पती पत्नीच्या नात्यामध्ये सुद्धा अशी साधना असावी लागते, अशी सुचिरभूतता असावी लागते, असा त्या ठिकाणी एकमेकांसाठी जीव ओळून टाकावा असा जीव असावा लागतो। मग आपल्याला त्या ठिकाणी त्याच्यासाठी तिने आणि तिच्यासाठी त्याने जगायचं आहे। आता फक्त आपण दोघंच एकमेकांचे उरलोय, विश्व लेखकांचे हे लेखकांपुरतं आहे, आपलं मात्र आपलं एक विश्व आहे, असा काहीसा विचार दोघांच्या मनात येतो। आणि मग झोप लागत नाही, तो आजारी असेल तर तिला आणि ती आजारी असेल तर त्याला। वळूया विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित अलक लेखन उपक्रमातील पुढच्या अलककडे, जी आपल्याला पाठवले कृष्णमय्या टोपणनावाने लिहिणाऱ्या अलककार योगिता खानविलकर, नेरूळ नवी मुंबई। अलककार योगिता लिहितात, खेळ मुलं आणि मुली एक समाने पटवून देण्यासाठी तिने बऱ्याच खस्ता खाल्ल्या, गावोगावी फिरून समानतेचे धडे दिले, त्यात ती काही अंशी यशस्वीही झाली, पण स्वतःच्याच घरी तिची पाठी कोरी राहिली होती। आता ती पतंत आहे म्हणून

ती अलक आजी जगदीश सादर करतोय, ती आहे अलककार निकिता पाठक जोग पुणे यांची। खेळ त्याच्या वाट्याचा तो शेवटचा चेंडू होता आणि त्यावरून त्याचा व परिणामी त्याच्या संघाचा विजय किंवा पराभव ठरणार होता। जसजसा चेंडू त्याच्या जवळ येत होता तस तशा त्याच्या भूतकाळातील आठवणी जाग्या झाल्या। आता हे मैदान सोडायचे नाही हा निश्चय करून त्याने घट्ट डोळे मिटले आणि तो त्या चेंडूला सामोरे गेला। अलका निकिता, तुमची अलक ऐकल्यानंतर क्षणभर मला लगानमधला शेवटचा चेंडू जो आमिर खान खेळला आहे तो आठवला आणि तेव्हा सुद्धा त्याने डोळे असेच बंद क्षणभर करून घेतले आणि चेंडू टोलवला, तो सीमारेषेबाहेर ब्रिटिशांच्या कॅप्टनने पकडला आणि 6 रन मिळाली आणि भारताने ती मॅच जिंकली आणि दुगना लगान त्या ठिकाणी माफ झाला आणि इंग्रजांना त्या भागातून काढता पाय घ्यावा लागला होता। अशी असावी अलग, अर्थात याच्यात बऱ्याच गोष्टी अजून मांडता आल्या असत्या, थोडक्यात पण वेगळ्या पद्धतीने ते सांगता आलं असतं, पण काही हरकत नाही, तुम्ही अलग पाठवत राहा, हे अत्यंत महत्वाचं आहे। ऐकूया, वळूया आणि घेऊया विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित अलग लेखन उपक्रमातील पुढची अलग, जी आपल्याला पाठवली आहे अलककार अर्चना उमाळे डोंबिवली यांनी। अलककार अर्चना लिहितात खात्री, तिला खात्री हवी होती आणि त्याला फक्त ती। प्रेमाच्या शब्दाने पाघळून सगळं सोपवून ती रीती झाली, तो तृप्तीच्या शिखरावर पोहोचून झोपी गेला। प्रेम होत, प्रेम होत की फक्त वासना, याची खात्री तिला पटत नव्हती, पाठमोळा तो निवांत होता। अलककार अर्चना, खरं म्हणजे माझ्या मनात माझ्या हृदयात अनेक उमाळे आले, अनेक वेळेला मला प्रेमाची अर्चना करायची वाटते। मी तुमच्या अंडावर म्हणत नाहीये की प्रेमाची अर्चना लोक करत राहतात आणि ती अर्चना खरंच सफल होते का, ते प्रेम खरंच सफल होतं का। स्त्री छोट्याशा हलक्याशा त्या हुरहुरणाऱ्या आणि हुळहुळणाऱ्या त्या स्तुतीने उरळून जाते आणि मग सर्वस्व आवाली करते, शेवटी तिच्या हाती राहत काय, निवांत कोरी पाठ। बस मग प्रेम की वासना हा प्रश्न उरतोच, पण अलककार मित्रांनो, तुमच्यासाठी मात्र विश्व लेखकांचे साहित्य मंचच्या अलककार वंदना, अलककार वैभव, अलककार वृषाली या सगळ्यांचं प्रेम अफाट आहे, म्हणून आज जगदीश वळतोय विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित अलक लेखन उपक्रमातील पुढच्या आणखी एका अलग कडे, जी पाठवले नियमितपणे पुणेरी आवाजला स्वतंत्रपणे अलग पाठवणाऱ्या बेंगलोर कर्नाटक येथील अलककार परवीन कौसर। अलककार परवीन लिहितात सावली, शेअर बाजारमध्ये आलेल्या भूकंपात त्याचा सगळा बिझनेस कोसळला। जसा त्याच्या जवळचा पैसा संपला तसा त्याचे नातेवाईक आणि मित्रमंडळी एक एक करून त्याला सोडून निघून गेले। त्याच्या पाणावलेल्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू पुसण्यासाठी एक हात आला, तसे त्याने आश्चर्याने पाहिले तर ती उभी होती। सर्वांनी साथ सोडली तरी सावली आपली साथ सोडेल का, हा सूर्य रोजच मावळतो पण उद्या नव्याने उदयास येतोच न, तिने म्हटले। अलककार परवीन, खरं म्हणजे आश्चर्याने पाहिले तर ती उभी होते, इथे तुमची अलग संपायला हवी होती। इथे खऱ्या अर्थाने अलग संपली असती तर ती कोण, ती आई, ती कोण, ती पत्नी, ती कोण, ती बहीण, अशा प्रकारचा त्या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला असता आणि शेवटच्या तुमच्या दोन ओळी म्हणजे तिने दिलेलं स्पष्टीकरण आहे, ते स्पष्टीकरण खरं द्यायची गरज नव्हती, कारण केवळ स्पर्शामध्ये सुद्धा बरंच काही आपण सांगून जातो आणि ती आली याच्यातच त्या ठिकाणी आहे। डोळे पुसण्यासाठी एक हात पुढे आला याच्यातच बरंच काही आहे, ती आहे हे सुद्धा सांगण्याची तशी आवश्यकता नव्हती, पण अर्थात तिला जी डोळे पुसायला आली ती कोणी असो तिला मानाचा मानाचा मुजरा, कारण अशाच वेळेला आपण आपल्या माणसांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहायचं असतं। विश्व लेखकांचे साहित्य मंचचे अलककार वंदना, अलककार वैभव, अलककार विशाली जसे तुमच्या पाठीशी उभे राहतात तसंच आपल्या पाठीशी उभं राहणार कोणतरी असावं लागतं। चला तर आरजे जगदीश वळतोय विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित अलक लेखन उपक्रमातील पुढच्या अलग कडे, अर्थात

ती आपल्याला पाठवले नाशिकेतून अलंकार इंदिरा शिंगणे अर्थात इंदिराश्री. अलंकार इंदिरा लिहितात वेळ सासूच्या हातातून कधी फुटणारी महागडी कप्पशी पडणारा ग्लास बघून ती मनात त्यांना चरफडायची. आता सुनबाईचे राज्य नकळत हातातून चहाची कप्पशी निसटली. आई राहू द्या मी उचलते काचा. पाठीमागून आलेल्या सुनबाईच्या शांत आवाजाने मनातूनच ती कानकोंडी झाली. अलंकार इंदिरा कानकोंडी झाली म्हणजे कान कोंडून घेतले का? सासूच्या हातून कधी फुटणारी महागडी कप्पशी यावर ती तोंडसुक घ्यायची का? मनात त्याला चरफडायची पण तोंडसुक घ्यायची का? आणि म्हणून तिला ते दिवस आठवले पण आपण सून होतो त्यापेक्षा आपल्याला चांगली सून मिळाली म्हणून ती सुखावली का? असे अनेक प्रश्न तुम्ही तुमच्या अलग म्हणून उपस्थित केलेत. अर्थात एकापेक्षा एक दर्जेदार अलग अलगकार मित्रांनो आपल्याला पाठवले आहेत त्या विश्व लेखकांचे साहित्य मंचच्या वतीने अलग लेखन उपक्रमाच्या द्वारे संकलित केलेल्या अलगकार वृषाली यांनी पाठवलेले अलग खरंच एकापेक्षा सुंदर आहेत. आणि विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित अलग लेखन उपक्रमातील पुढची अलग घेऊया. मुंबई येथून अलगकार सौ जान्हवी साळवे लिहितात खेळ. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात बघून हसत होते आणि समोर पडलेल्या सोंगट्यांचा खेळ रंगला होता. त्याने शेवटची चाल खेळली आणि जिंकल्याच्या आविर्भावात तिच्याकडे पाहिले. तिने शांतपणे कागद पुढे केला ज्यावर त्याच्या सर्व मालमत्तेचे अधिकार आता तिचे झाले होते. अलंकार जान्हवी हरल्यानंतर की जिंकल्यानंतर आणि मग अशा प्रकारचा डाव खेळावा की खेळू नये, खेळलं तर सर्वस्वपणा लावावं की लावू नये. अनेक प्रश्न तुम्ही या अलगच्या निमित्ताने निर्माण केलेत. म्हणजे पुन्हा एकदा तो महाभारतातला पट खरं म्हणजे मला इथे आठवला. ऐकूया वळूया विश्व लेखकांचे साहित्य म्हणजे आयोजित अलग लेखन उपक्रमातील पुढच्या अलगकडे. अलगकार मीनाक्षी तांबे भानुशाली नवी मुंबई येथून लिहितात बागेतल्या बाकावर शांतपणे बसून ती समोरील झाडाच्या घरट्याकडे एकटक पाहत होती. त्या घरट्यातील आई आणि तिची लहान पिल्ल पाहताना तिच्या ओठावर नकळत हलकस स्मित उमटलं. ते दृश्य पाहून तिचं मन भरून आलं. डोळ्यांच्या कडात साठलेले अश्रू अलगत पुसत तिने क्षणभर स्वतःला सावरलं आणि हळूच आपल्या ओठाकडे पाहिलं. वा अलंकार मीनाक्षी सुंदर, खरं गर्भवती स्त्रीने सतत अशा प्रकारे आनंदात राहावं, सुखात राहावं, समाधानात राहावं. तर असं म्हणतात की गर्भ उत्तम जन्म घेतो आणि त्यातून संस्कारित व्यक्ती जन्माला येते. आणि असेही तुमच्या सगळ्यांवरच अत्यंत सुंदर संस्कार केलेत अलंकार वंदना, अलंकार वैभव आणि अलंकार वृषाली यांनी. वळूया विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित अलकची झलक म्हणजेच अलक लेखन उपक्रमातील पुढच्या अलगकडे. डोंबिवली येथून अलंकार यशस्वी व्यवहारे लिहितात भ्रम. मनाचा भ्रम अनेक गैरसमज निर्माण करू शकतो. तसंच काहीच तिच्या बाबतीत झालं होतं. आता तिने तिच्या मनाचे दार सगळ्यांसाठी जणू बंद करून टाकलं होतं. पण एक दिवस तो औचित तिच्या आयुष्यात आला आणि तिने आपसुकच तिच्या मनाचे दार खास त्याच्यासाठी म्हणून उघडलं. अलंकार यशस्वी झालात आणि व्यवहार पाहिला नाहीत कारण मनाचा व्यवहार कधीच कुणाला कळलेला नाही. जो कळला तर मला वाटतं तिसरं महायुद्ध पेटू शकतं. एकापेक्षा एक सुंदर तुम्ही सगळ्यांनीच अलग पाठवल्यात. एकापेक्षा एक छान अलग पाठवल्यात. आता एकापेक्षा एक छान प्रतिक्रिया तुम्ही पाठवाल. पण अलगची झलक या कार्यक्रमातील पुढे वळण्याआधी पुन्हा एकदा विश्व लेखकांचे साहित्य मंचच्या सर्व म्हणजेच या समूहाच्या संस्थापक संचालक या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. संस्थापक अलंकार वंदना सोरते, संचालक अलंकार वैभव भटावले, आपल्या लाडक्या अलंकार वृषाली पाटील कर्नाटक कोगनोळी ज्यांनी अलग संकलित केल्या त्या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. आरजी जगदीश इथे थांबतोय. आज आवाजाचा थोडासा प्रश्न असल्यामुळे कदाचित त्या ठिकाणी आवाजाची पट्टी जमली नसेल तर चुकून असं झालं असं समजा. पण कार्यक्रम करायचा होता म्हणून तो मी केला. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा पुढे आवाज, आनंदी राहा, आनंद लुटा. पुन्हा भेटू 18 जानेवारी 2026 ला. तोपर्यंत सुखात राहा.

0: नमस्कार.
1: नमस्कार.
0: मी धनंजय कुलकर्णी, रेडिओ पुणेरी आवाज 107.8 यावर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे बात पुराणी बडी सुहानी. या कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या चित्रपटांवर, त्यानंतर चित्रपट संगीतावर गप्पा मारत असतो. मित्रांनो, आज 15 जुलै, कालच ज्येष्ठ संगीतकार रोशन यांचा जन्मदिवस होता. मित्रांनो, संगीतकार रोशन आपल्यातून जाऊन जवळपास 50 वर्षाचा कालावधी झाला असला तरी अजूनही रसिक त्यांचं संगीत, त्यांनी दिलेली गाणी विसरू शकलेली नाहीयेत. एक मोठं नाव होतं संगीताच्या क्षेत्रामध्ये रोशन यांचं. आजच्या पिढीला जर सांगायचं असेल तर ऋत्विक रोशन जो आहे याचे आजोबा म्हणजे रोशन. या ऋत्विकचे वडील राकेश रोशन हे स्वतः अभिनेते, दिग्दर्शक आहेत. त्याचप्रमाणे याचे काका राजेश रोशन म्हणजे रोशन यांचे चिरंजीव हे ख्यातनाम संगीतकार, ज्यांनी 70 आणि 80 दशकामध्ये चांगलं संगीत दिलं होतं. पण आज मित्रांनो आपण गप्पा मारणार आहोत संगीतकार रोशन यांच्याबद्दल. आणि ह्या गप्पा मारायला माझ्यासोबत ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक साताऱ्यावरून आपल्या या कार्यक्रमात सामील झालेले आहेत पद्माकर पाठकजी. नमस्कार पद्माकर पाठकजी.
1: नमस्कार.
0: आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: मित्रांनो, पद्माकर पाठकजी यांचा थोडक्यात परिचय करून देतो. म्हणजे ज्यांच्या रक्तामध्ये हिमोग्लोबिन इतकंच सिनेमा मिसळलेला आहे असं हे व्यक्तिमत्व आहे. यांनी चित्रपटावर अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. आणि मित्रांनो, तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर रोज सकाळी कलावंतांचे जन्मदिन, मृत्यूदिन जे येत असतात ते सगळं पद्माकर पाठकजी यांचं काम आहे. त्यांनी एक 2 वर्षापूर्वी छान पुस्तक लिहिलं होतं, सिनेमा डायरी नावाचं. यामध्ये त्या त्या दिवशी कोण कलावंत जन्मले, कोणाचा मृत्यू झाला याची सगळी सविस्तर नोंद त्यामध्ये घेतलेली. आणि अख्खा महाराष्ट्र काय अख्खा भारत हे पुस्तक रेफर करतो. त्याचप्रमाणे पद्माकर पाठकजी यांचं बिनागा गीतमाला हे अतिशय गाजलेलं असं पुस्तक आहे. बिनागा गीतमालाचा सगळा इतिहास त्यामध्ये त्यांनी दिलेला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी एक मध्ये फिल्मफेअर अवॉर्ड्सवर एक, जे आपल्याकडे ज्याला ऑस्कर समजलं जातं, अशा फिल्मफेअर अवॉर्ड्सवर देखील एक छान पुस्तक लिहिलेलं आहे. तर असे पद्माकर पाठकजी आज रोशन यांच्याविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत. मी सर्व रसिकांच्या वतीनं, सर्व श्रोत्यांच्या वतीनं आणि रेडिओ पुणेरी आवाजच्या वतीनं पुन्हा एकदा स्वागत करतो. पाठकजी, वेलकम टू अवर शो.
1: धन्यवाद
0: सर. पाठक सर, मला एक सांगा तुम्ही की रोशन हे जे संगीतकार आहेत यांचा रुपेरी पडद्यावरचा प्रवेश साधारणतः 1950 काळामध्ये झाला. ज्यावेळेला अनेक मान्यवर संगीतकार इथं या क्षेत्रामध्ये होते आणि अशा याच्यामध्ये त्यांचा प्रवेश झाला, तर एकंदरीत ह्या सिनेमाच्या सुवर्णकाळातल्या यशस्वी संगीतकारांमध्ये तुम्ही रोशन यांचा समावेश कराल का?
1: नाही, सगळ्यात आहे की रोशन हे सुवर्णकाळातले संगीतकार आहेत आणि ते यशस्वी संगीतकार आहेत. आता जे तुम्ही म्हणताय, तर त्याच्यात मी यशस्वीच्या विशेषणाऐवजी मी त्यांना कमनशिबी संगीतकार असं
0: म्हणतो.
1: कारण बघा की बावळे नयन, अजिबा शुक्रिया, आरती, प्रसाद किरण, टक्साल, चित्रलेखा, दिल ही तो है, अशा अनेक चित्रपटातील त्यांची गाणी नुसती गाजली नाही तर आजही चित्रपटप्रेमींकडून आवर्जून ऐकली जातात.
0: नक्कीच.
1: आणि तरीही एखाद्या चित्रपटप्रेमीला तुझा आवडता संगीतकार कोण म्हटलं त्याच्या उठावर पटकन रोशनचं नाव येत नाही.
0: खरं खरं
1: त्यांच्या काळातल्या, त्यांच्या चाली गाजल्या, चित्रपटी बऱ्यापैकी चालले, पण तरीही तो आघाडीचा संगीतकार होऊ शकला नाही. अगर रोशन यांच्या नावाची एक लाट आली किंवा रसिकांनी त्यांचं नाव हृदय सिंहासनावर गोंदवून ठेवलं वगैरे असं काही त्या बिचाऱ्यांच्या

0: नशिबी आलेलं नाही. आता याला कमनशिबी म्हणायचं नाही तर काय.
1: खरंय खरंय. तर एक मला असं वाटतं की कमनशिबी तुम्ही म्हटलं तरी ठीक आहे, पण आज इतक्या वर्षानंतर देखील कुठल्या संगीताचा कार्यक्रम असेल, कुठल्या ऑर्केस्ट्रा असेल, कुठल्या त्यात रोशनचं गाण्याशिवाय ते पूर्ण होऊ शकत नाही.
0: नाही आहे एवढं आहे, कारण त्यांच्या संगीताची जादू जबरदस्त.
1: करेक्ट करेक्ट करेक्ट. भले त्या काळात त्या चित्रपटाला व्यावसायिक यश मिळालं नसेल काही कारणाने, पण यांचं संगीत काही कमी म्हणजे कम असेल नव्हतं कधी.
0: नाही कम असेल नव्हतं हे तितकंच खरं आहे, परंतु तरीसुद्धा मी म्हटलं होतं की पटकन त्यांचं नाव ओळखलं. कसं आहे की बकुळाला एक सुगंध असतो, गुलाबालाही असतो, साह्याला असतो, मोगऱ्याला असतो. चाफा मोगरा गुलाब पटकन घेतले जातात नाव. बकुळाचं नाव फारसं घेत नाही हो कोणी, पण त्याचा सुगंध हा असतो तो असतोच आहे. तसंच यांच्या संगीताचं आहे असं मला वाटतं.
1: खूप खूप सुंदर तुम्ही उपमा दिली यांच्यासाठी. बरोबर पाठकजी मला सांगा तुम्ही, रोशन यांचा सिने जगतात प्रवेश कधी आणि कसा झाला?
0: हा त्यांचा म्हणजे आता मागाशी तुम्ही सांगितलं जसं 14 जुलै 1917 रोजी त्यांचा जन्म. म्हणजे सध्या ते गाव पाकिस्तानात आहे की गुजरालावाल या जिल्ह्यामध्ये जलालपूर भाटिया या नावाचं एक गाव आहे, तिथं त्यांचा जन्म झालेला होता. परंतु लहानपणी त्यांना लखनौला जावं लागलेलं होतं आणि लखनौ येथे त्यांनी मेरिज संगीत विद्यालयात त्या संगीताचं तिथं त्यांनी शिक्षण घेतलं आणि त्याच वेळेस त्यांचे शिक्षण घेत असतानाच त्यांना त्या काळातले एक प्रसिद्ध शास्त्रीय गायक मनोहर बर्वे यांच्याबरोबर त्यांनी संपूर्ण भारतभर फिरले. भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतात जाऊन तिथल्या लोकसंगीताचा त्यांनी अभ्यास केला रोशनीने. नंतर ते 10 वर्ष दिल्ली आकाशवाणीचे वादक म्हणून पण त्यांनी काम केलेलं आहे.
1: बरोबर.
0: त्यावेळेस हा तर त्यावेळेस ते दिल्ली आकाशवाणीवरून प्रसारित होणारे वेगवेगळे रेडिओ कार्यक्रम त्यासाठी मनमोहन सरोरचना ते स्वतः करत असत. आणि नंतर ते पुढे 1948 मुंबईला आले. मुंबईला आल्यानंतर केदार शर्मा यांची त्यांनी गाडी घेतली, भेट घेतली आणि केदार शर्मांना त्यांनी आपल्या काही रचना या ऐकवल्या, सादर केल्या. तर तेव्हा केदार शर्मांना त्या आवडल्या. तर त्याच वेळेस काय घडलं की केदार शर्मा हे नेकी और बदी हा सिनेमा तयार करत होते आणि त्याच्या संगीताची जबाबदारी त्यांनी स्नेहल भाटकर यांच्याकडे सोपवलेली होती. पण केदार शर्मा रोशन यांच्या संगीताच्या एवढे आवडलेल्या होत्या त्यांच्या रचना की त्यामुळे त्यांनी शेवटी स्नेहल भाटकरना सांगितलं की मला असं वाटते की तुम्ही संगीत देण्यापेक्षा रोशननी या चित्रपटाला संगीत द्यावं. अर्थात तो एकमेकाला खुलेपणानं सगळं सांगण्याचा काळ होता. माणसंही तशी मोठ्या मनाची होती. आपल्या हातातला सिनेमा जातोय म्हणून स्नेहल भाटकर काही नाराज झाले नाही, त्यांनी ती आनंदानं परवानगी दिली. आणि मग त्यामुळं हा जो 1949 मध्ये प्रदर्शित झालेला नेकी और बदी हा पहिला रोशन यांचा चित्रपट म्हणून ओळखला जातो, त्याला त्यांनी संगीत दिलेलं होतं.
1: पण ह्या चित्रपटाला फारसं यश कधी मिळालं नव्हतं. याला
0: यश नाही मिळालं म्हणजे पहिल्यापासूनच तेच झालेलं आहे की यश नाही मिळालं त्यांच्या सिनेमाला.
1: पण यानंतर ज्या 2 वर्षानंतर जे त्यांचे सिनेमे आले होते, 2 सिनेमे, एक बावरे नऊ नव्हता आणि मल्हार एक होता,
0: हे
1: दोन्ही सिनेमे अफाट गाजले होते. आणि त्यातल्या मल्हारची गाणी तर मुकेशची निर्मिती होती मला वाटतं तो
0: हा
1: सिनेमा. तर या 2 सिनेमांबद्दल काय सांगाल, या सिनेमातल्या गाण्यांबद्दल तुम्ही?
0: नाही त्यातली गाणी म्हणजे तर काय, ते सगळे रोशन यांचे वेगवेगळे प्रयोगच होते सगळे आणि त्यांनी वेगवेगळे आपण जर चाली वगैरे बघितल्या तर त्यांची फार वैशिष्ट्य दिसते. पण आणि रोशन यांच्या संगीताची ही नेहमी वैशिष्ट्यच राहिलेली आहे. अर्थात हा जो पहिला मगाशी थोडासा आपला धागा जाऊन यावासाठी मी सांगतो की नेकीवर बदी हा जो सिनेमा होता पहिला त्यांचा, त्यांनी संगीत दिलेला, तर त्या चित्रपटाची 2 महत्वाची वैशिष्ट्य होती. एक वैशिष्ट्य असं होतं की त्यामध्ये गीताबाली आणि मधुबाला हे दोघी प्रमुख भूमिकेत होते. आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे की त्याला रोशननी संगीत दिलं तर आणि त्या सिनेमाची गाणी तयार करत असताना त्यातली 2 गाणी की त्या काळातले आणि आपल्या सगळ्यांनाच माहीत असलेले सध्याचे सुद्धा म्हणजे शास्त्रीय गायनातले ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायक फिरोज दस्तू यांनी या चित्रपटासाठी रोशन यांच्या संगीतातील जमुना तटपर नटवर गिरधर हे द्वंद्वगीत गायिका राजकुमारी बरोबर गायलं होतं.
1: बापरे वा.
0: तसंच दुसरं त्यांनी आमिरबाई कर्नाटकी यांचे बरोबर क्यों जी सेठ लगाया है हे गाणं गायलेलं होतं. फिरोज दस्तूर यांना चित्रपट गीतासाठी संगीताकडे वळवणं, चित्रपट गीताकडे, हे रोशन यांचं एक मुख्य काम आहे. आणि तुम्ही म्हणला तसं नंतर मल्हार काय किंवा बंगडे नयन काय यातली एक एक गाणी

0: म्हणजे ते नंतर रोशनचे सुरूच झालं, एक पर्वत सुरू झालं.
1: विशेषतः म्हणजे जेव्हा बावरे नाईनची आपण गाणी पाहतो त्यातलं राजकुमार आणि मुकेशचं जे गाणं होतं मुझे सच सच बता दो क्या, हे म्हणजे क्वेश्चन आन्सर टाईप गाणं होतं हे आणि अतिशय सुंदर गाणं होतं हे.
0: हो हो, प्रश्न उत्तर थोडस या स्वरूपातली, आपण लक्ष्मीकांत पर्यायला यातल्या स्वरूपातलं जेला म्हणजे पहिली ती सुरुवात रोशन यांनी केली.
1: करेक्ट करेक्ट. आणि ज्याला मुकेशचं सिग्नेचर सॉंग म्हणतो तेरी दुनिया में दिल लगता नहीं, वापस बुलाले, अतिशय सुंदर गाणं.
0: फार सुंदर सुंदर गाणं म्हणजे मुकेश यांच्या आवाजाची खरी, मुकेशची जी गाणी ऐकली जातात ती अनेकदा काय होतं की शंकरदेव किशन आणि कल्याणजी आनंदजी यांच्याकडून मुकेश ऐकला जातो बऱ्याच वेळा, म्हणजे मुकेशचे प्रेमी वगैरे सुद्धा ते ऐकतात. परंतु आहेत ती गाणी चांगली आहेत नाही असं मला म्हणायचं, परंतु त्याबरोबर हे जे काही बाकीचे संगीतकार आहेत यामध्ये रोशन यांच्या संगीतातली गाणी मुकेश निघाली, मला देवराज चित्रपटातली गाणी तुम्हाला
1: काय
0: सुंदर संगीत दिलेलं आहे आणि किती मुकेश यांचा सुंदर म्हणजे दर्दभरा तो आवाज.
1: हो हो हो. यात मुकेश सोबत गीता दत्त एक फार सुंदर गाणं होतं, युगल गीत होतं, ख्यालों में किसी के इस तरह आया नहीं करते, राज कपूर आणि मला वाटतं गीता बली चित्रपट गीता बली होत्या. आणि यातलं एक आणखी गाणं आहे सुन बैरी बलम सच बोल इब क्या होगा, तर यातला इब शब्दाची गंमत फार वेगळीच आहे बरं का, इब इब क्या होगा हे असं राजकुमार राजकुमार यामध्ये म्हणते.
0: आणि तुमचाही खरं सांगायचं तर तुमचाही अभ्यास हा भरपूर आहे चित्रपट आमच्या नजरेतले सुट्ट आहे ते बरोबर करून घेत आहे बरोबर आहे.
1: नाही नाही आणि कसं होतं म्हणजे अशा काही गमती गमती छोटे होते आपण तसंच एरी नाही तर प्रेम दिवाणी हे नऊ बहारचं गाणं आहे, तर एरी हा शब्द त्यांच्या चार गाण्यांमध्ये आलेला आहे बरं का.
0: अरे वा,
1: एरी जाने ना दोन्ही चित्रलेखा एरी आणि पिया दिन हे रागरंग मधलं गाणं आणि त्यानंतर नेकीवर वधीमध्ये सुद्धा एरी जाले असं गाणं होते. चार वेळेला एरी हा एखादी मुलगी दुसऱ्या मुलीला जेव्हा संबोधन करते एरी असं ते होतं आणि हे चार गाणी तब्बल रोशन यांनी संगीत
0: श्रोत्यांच्या तर ज्ञानात भर पडली पण माझ्याही ज्ञानात सांगितलं वेगळी भर पडली की रोशन यांचा चांगला स्नेह
1: या दृष्टिकोनात. यानंतर उल्लेख केलेला आपण बल्हार हा नावा सिनेमा होता.
0: हो
1: हा, या सिनेमातल्या गाण्यांबद्दल काय सांगाल तुम्ही. यातलं गाणं जे यमन रागावर अजूनही खूप लोक बडे अरमानो से रखा है बलम तेरी कसम.
0: हा बडे अरमान ते रखा आहे बरोबर, म्हणजे दोनदगी
1: आणि यात आणखी एक छान होतं कहा हो तुम जरा
0: आवाज दो हम याद करते है. रोशन यांची अशी एक एक एक छान छान गाणी म्हटली की उलट रोशननाच ते गाणं खास उद्देशून म्हणावं असं वाटतं.
1: अगदी म्हणजे कहा हो तुम त्यांना खरंच म्हणावं अगदी बरोबर.
0: रोशन यांचं बरं का संगीतात जो काही योगदान होतं ते खरोखरच हे होतं, नुसतं ते म्हणजे संगीतकार म्हणूनच होते किंवा हे नाही तर त्यांनी काही वाद्यही चांगली शिकून घेतलेली होती.
1: हो हो बरोबर.
0: या वाद्यातलं शिक्षण घेत असताना त्यांनी उस्ताद अलीउद्दीन खा आणि बंदू खा यांच्याकडून ते सारंगी वादन शिकून घेतलं होतं.
1: बरोबर.
0: सारंगी हे आता तसंच सारंगी सदृश असलेलं जल्लुबा नावाचं एक वाद्य.
1: हो हो हो हो.
0: ते पण रोशन यांनी शिकून
1: घेतलं.
0: वागवायचे
1: इसराज नावाचं एक वाद्य होतं ते देखील रोशन छान वाजवत होते इसराज.
0: म्हणजे आपल्याकडे खरंच जे आता नवीन संगीतकार जरा कुठेतरी संगीतातलं शिकतात आणि त्याबद्दल संगीत द्यायला जात असतात पण ही वेगवेगळी वाद्य किंवा लोकसंगीत या दृष्टिकोनातून त्यांचा अभ्यास किती असतो परमेश्वराला ठाऊक, पण हे जुन्या संगीतकारांचं हे खास वैशिष्ट्य मात्र होतं.
1: यानंतर त्यांचा खेळ अभ्यासांचा अनुभवी एक सिनेमा होता ज्यातलं तनुचं गाणं आजही खूप लोकांना आवडतं प्रेमींना मैं दिल हूँ एक अरमान भरा.
0: हो मैं दिल हूँ एक अरमान भरा.
1: खूप छान.
0: अनहोनीचा तुम्ही विषय काढला म्हणून सांगतो यात अजून एक त्यांनी वेगळा प्रयोग केला होता अनहोनीमध्ये, म्हणजे माझ्या
1: कोणता कोणता
0: लता मंगेशकर आणि शमशाद जिंदगी बदली
1: मोहब्बत
0: का मजा आने लगा एक भाग आहे त्या गाण्याचा तो दुःखद भाग आहे दर्दभर आहे आणि एक भाग आहे तो आनंदात आहे राजकुमारी गाठी लता मंगेशकर आणि राजकुमारी यांचं गाणं आहे.
1: बरोबर.
0: सुंदर गाणं आहे जिंदगी बदली मजा आने लगा दिल के तुकडे हो गए ते दुःखाई भागात ते दिल के तुकडे हो गए तडपाने लगा ते अनुभवी

0: आणि याच वेळेला नवबहार सुद्धा आला होता. आपल्या मगाशी आपण उल्लेख केलेलं एरी मै तो प्रेम दिवाणे भीमतलासी रागावरचं गाणं यामध्ये होत. आणि ते बऱ्याच संगीतकारांना विशेषतः अनिल विश्वास यांना खूप आवडत होतं गाणं हे. त्यांनी स्वतः आता गीत सांगितलं होतं की मला ही रचना खूप आवडते म्हणून. पण मला आता असं विचारायचं की पाठकजी की 50 दशकामध्ये असे 2-4 असे सिनेमे सोडले तर फार काही त्यांना काही आपलं हे करता आलं नाही त्यांना, म्हणजे सिनेमेत मुळामध्ये कमी मिळत होते त्यांना या काळात.
1: हो ते तर आहेच आहे ना, ते गोष्टी आहेच आहे. परंतु म्हणूनच तर नंतर रोशन यांचा जो पॅक्सचा जो साधारण कालावधी आहे पॅक्सचा 50-60 काळामध्ये त्यांच्याकडे फारसे जरी सिनेमा आपले नव्हते फारसे, तरी पण खऱ्या अर्थानं ते नंतर जो तो गाजलाय तो त्यांचा 60 नंतरचा 67 म्हणजे
0: आपण 60 नंतरच्या कालावधीकडे जाऊ. पण त्यापूर्वी मला पाठकजी आता ब्रेक घ्यायला लागेल. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण रोशन यांचं एक गीत ऐकूया.

0: ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आपण ऐकत आहात बात पुराणी बडी सुहानी. आज आपल्यासोबत ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक श्री पद्माकर पाठक जी आहेत, जे आपल्याला संगीतकार रोशन यांच्याबद्दल आपण आज गप्पा मारतो त्यांच्याशी. पाठक जी, आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी 50 दशकातील काही चित्रपटांचा त्यांचा उल्लेख करत होतो, त्यात एक सिनेमा माझ्या मते राहून गेलाय फक्त, तो होता अजिबस शुक्रिया.
1: हो, सारी सारी रात तेरी याद
0: असतात. आज सुद्धा हे गाणं खूप लोकप्रिय आहे.
1: आवर्जून म्हणजे किती वेळा ऐकलं तरी त्याची ती गोपी कमी होत नाही. तो जो आवाज आहे लसलं तर

0: नंतर बाबर खूप छान सिनेमा होता की मुस्लिम सोशल मूवी होती ती आणि त्यातलं तुम एक बार मोहब्बत करलो असं काही गाणं होतं त्यामध्ये. हॅलो
1: हॅलो सलामे हसरत कबूल करतो.
0: सुधा मल्होत्राचं खूपच चांगलं गाणं होतं त्यामध्ये सलामे हसरत कबूल करलो आणि बाबर मधलं. आणि यानंतर मात्र जो सिनेमा 1960 साली पी एल संतोषीचा आला होता बरसात की रात हा मात्र म्हणजे पूर्णपणे रोशन यांनी ज्यामध्ये अगदी तुफान बॅटिंग केली होती या सिनेमामध्ये. आणि या सिनेमात साहिरची कविता असेल गजर असेल नज्म असेल किंवा कव्वाली असेल तर त्यापूर्वी आपण कव्वालीकडे जाण्यापूर्वी मला सांगा साहिर आपला रोशन आणि कव्वाली हा एक रिलेशन एक समीकरण झालं होतं त्या काळामध्ये.
1: हो झालं बरोबर आहे. कारण काय झालेलं आहे की कव्वालीचा जर प्रवास आपण बघितला टोटल कव्वाली या काव्य म्हणजे गीत प्रकाराचा प्रवास बघितला तर ती हिंदी सिनेमात तशी जरा थोडी उशिरा आली आहे. म्हणजे 1945 सुमारला कव्वालीला प्रचंड लोकप्रियता मिळवली पण नंतर काय झालं जरा ती थोडी मागं पडली कव्वाली.
0: बरोबर.
1: आणि त्याचं पुनरुज्जीवन जे कव्वालीचं आहे ते म्हणा पुनर्वसन हे कव्वालीचं रोशननी केलं.
0: बर.
1: आणि ते म्हणजे बरसात की रात चित्रपट आहे आणि त्यामुळे तो अर्थात बरसात की रात मध्ये रोशननी कव्वाली घेतली हा काय त्यांचा तो पहिला प्रयोग नव्हता
0: कव्वाली.
1: नाही स्वतः रोशननी सुद्धा 1949 नेकीवर बदी या चित्रपटातील एक गीत गुंतताना ते कव्वाली पण संगीतात गुंतलेली होती.
0: बर.
1: आणि ती माहिती खूप दुर्मिळ आहे की आमिर भाई कर्नाटके आणि फिरोज दस्तूर यांनी ती कव्वाली गायलेली होती.
0: काय सांगता अरे
1: त्यामुळे रोशन यांनी संगीत दिलेल्या पहिल्याच चित्रपटातील कव्वाली त्यांनी त्या संगीतात बांधली होती हा एक इतिहास बनलेला. म्हणजे एखादा संगीतकार ज्यावेळेस सिनेमा सृष्टीत येतो तर त्यावेळेस त्याच्या पहिल्या सिनेमाला तो कव्वाली संगीतात बांधतो हे रोशनचंच फक्त एकमेव उदाहरण मानता येईल
0: आपल्याला. अगदी खरं.
1: आणि त्याचबरोबर फिरोज दस्तूर यांच्यासारखे शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातले ज्येष्ठ गायक ते सुद्धा कव्वाली जातायत सिनेमा हिंदी सिनेमासाठी पहिल्यांदा ते म्हणून नेकीवर कधीच उल्लेख करता येईल.
0: नक्कीच ही आपल्या श्रोत्यांसाठी खूप मोलाची माहिती आहे की फिरोज दस्तूर
1: देखील कव्वाली आहे बरसात की रात आहे ताजमहल आहे दिल्ली तो आहे यामध्ये त्यांनी ज्या कव्वाल्या एक एक संगीतात बांधल्या ह्या सगळ्याच्या कव्वाल्यांच्यामुळे ते कव्वाली सम्राट म्हणून ओळखले जायला.
0: नक्की. आणि
1: दिवाळी नंतर तूच का चांद बहू बेगम या चित्रपटात सुद्धा त्यांच्याकडून काही कव्वाल्या त्या रसिकांसाठी आलेल्या होत्या आणि त्या गाजलेल्या.
0: आणि योगायोगाने कसं झालं की बऱ्याचशे मुस्लिम सोशल जे सिनेमे आले होते 60-च्या दशकात होते हे योगायोगाने रोशन यांच्याकडे आले. म्हणजे चांदनी चौक हा थोडा आधीचा सिनेमा होता पण बाबर असेल बरसात की रात असेल दिल्ली तो आहे असेल ताजमहल असेल बहू बेगम दुष्काच्या नूरजहा हे सगळे सिनेमे रोशन मुस्लिम सोशल सिनेमे होते आणि एखादी तरी कव्वाली असायची.
1: बरोबर. या सगळ्याच्या चित्रलेखासारखा सिनेमा होता.
0: अतिशय सुंदर. तर आपण आता बरसात की रात या चित्रपटाच्या संगीताबद्दल बोलूयात आपण आता. तर काय सांगा तुम्ही ह्या रोशननी कशा प्रकारे याचं संगीत केलं होते.
1: रोशननी खरंच म्हणजे यामध्ये आपण जर बघितलं तर रोशन यांच्या संगीतात ही नेहमी विविधता ही दिसत आलेली आहे. आणि त्यामुळे बरसात की रातच्यासाठी जर म्हणाल तर बरसात की रातच्यासाठी त्यांनी आपण बघितलं तर त्यामध्ये त्यांनी स्वतः की जे कव्वाल आहेत वेगवेगळे म्हणजे ते कव्वाल हे करण्यासाठी मग त्यांनी बंदे हसे बलबीर शंकर शंभू तसं त्यांच्याबरोबर मन्नाडे रफी बाकीश यांच्या या आवाजातील कव्वाल्या या त्यांनी या सिनेमाच्याद्वारे पुढे आणलेल्या आहेत. आणि गोघानच बरसात की रात की फक्त कव्वालीच असं नाहीये तर जिंदगीभर नाही बोलेगी बरसात की रात प्रेमगीत हे पण त्यांनी या ठिकाणी आणलेलं
0: आपल्याला. मैंने शायद तुम्ही पहिले भी कहीं देखा
1: यासारखं अक्षरशः म्हणजे एकदम वेगळ्या धर्तीचं गाणं ते त्यांनी त्या बरसात की रात साठी दिलेलं होतं.
0: बरसात की रात गाण्याचं वैविध्य

0: एवढं जबरदस्त होतो त्यामध्ये की गरजेत बरसत सावन आयोरे सारखं गाणं त्यामध्ये होतं.
1: म्हणजे ती बरसात की रात नव्हती, ती संगीत की रात होती.
0: खरंच संगीत की रात होती ती. आणि त्यामध्ये मला वाटतं तीन कव्वाली होत्या, सगळ्यात गाजली होती इश्क इश्क ही कव्वाली. तब्बल 12 मिनिटांची कव्वाली होती आणि ही कव्वाली आज सुद्धा भारतीय चित्रपटाच्या इतिहासातली सर्वोत्कृष्ट कव्वाली म्हणून याच्याकडे आपण म्हणू शकतो याला. अगदी या चित्रपटामध्ये ईद वर देखील एक गाणं होतं, मुझे मिल गया बहाना तेरे गीत का, त्याची खुशी लेके आया चांद ईद का.
1: आपण वेगवेगळ्या सणांची जर गाणी बघितली हिंदी सिनेमातली, तर त्यातलं ईदच्या संदर्भातलं आनंदाचं आणि फार प्रेमाचं गाणं ईदच्या संदर्भातलं म्हणजे हे बरसात की रात मधलं गाणं, मुझे मिल गया बहाना तेरे ईद का, पैसे खुशी लेके आया चांद ईद का.
0: हो ना, हो
1: ना, सुंदर गाणं होतं ते. आणि आधी म्हणजे ते गाणं ईदच्या निमित्तानं आमच्या सगळे मुस्लिम मित्र आहेत आमचे सगळे, तर आवर्जून ते फोनवर त्यांना शुभेच्छा तेच सांगतो. म्हणजे
0: मुझे मिल गया बहाना तेरे गीत का. पाठकजी, तुम्ही तुमच्या पुस्तक लिखाण्याच्या संदर्भामध्ये बिना काय गीतमार म्हणजे पुस्तक तुम्ही लिहिलंय, त्यावेळेला त्यांना अमीन साहेबांनी यांच्यासोबत भरपूर गप्पा मारल्या होत्या, त्यांना भेटलं होतं. तर त्यावेळेला तुम्ही एकदा मला सांगितलं होतं की अमीन साहेब यांचा लाडका संगीतकार रोशन आहे. अमीन साहेबांनी सांगितलेल्या आठवणी काय होत्या रोशन बाबूच्या?
1: काय ना, म्हणजे अमीन साहेबांशी मी ज्यावेळेस बोललो बिनाकाच्या पुस्तकाच्या अनुषंगानं, तर त्यावेळेस अख्ख्या अमीन साहेबांनीच मला स्वतंत्र म्हणजे त्याबद्दलच लिहायचं होतं बरंच. लोकांना मी त्यांना त्यांचं आवडतं गाणं, आवडतं संगीतकार, गीतकार हे सगळंच विचारत गेलो. त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की त्यांचं सगळ्यात आवडतं जे गाणं आहे ते मन रे तू काफेना धीर झाले,
0: फार सुंदर गाणं.
1: दोघांनाच त्यांचा मग आवडता संगीतकार आहे तो रोशन. स्वतः अमीन साहेबांनी असं म्हणले की तो मला माझ्या भावाप्रमाणे होता.
0: बरं,
1: आम्ही दोघं एकमेकांकडे जात येत असू, इतकंच नव्हे तर दरवर्षी नवीन वर्षाच्या वेळी एकत्र भोजन घेत असू आणि तेव्हा आम्हा दोघांचे कुटुंबीय आमचे समवेत असू.
0: बरोबर,
1: म्हणजे रोशन यांचा एवढा घरोबा म्हणायला हरकत नाही अमीन साहेबांच्या बरोबर होता आणि खास दोघांची ही मैत्री होती आणि यामुळे रोशन यांच्या स्वभावाचं त्यांनी जे निरीक्षण केलं अमीन साहेबांनी तर ते त्यांनी मला सांगितलं. त्यावेळेस अमीन साहेबांनी मला म्हणाले होते की रोशन हे मनानं खूप हळवे होते, भाविक होते, छोट्या छोट्या गोष्टीवरून त्यांना हृदयाचा त्रास होत असे. जास्त आनंददायी घटना घडली अजून जास्त दुःखद घटना घडली की त्यांना त्याच्या प्रसंगी हृदयाचा त्रास होत असे. आणि म्हणूनच मग त्यांनी असं सांगितलं की बिनाकाच्या वार्षिक कार्यक्रमात जर त्यांचं गीत सर्वात वरच्या क्रमांकावर असेल तर मी त्यांना ते सांगत नसेल, कारण खूप आनंदाने सुद्धा त्यांना हृदयाचा त्रास होईल असं मला वाटत असत.
0: बरं.
1: आणि रोशन हे प्रचंड प्रतिभावान संगीतकार म्हणूनच अमीन साहेबांनी त्यांना मानतात. आणि धनंजय याच एक सगळ्यात आता हा रोशन यांच्या स्वभावाचं मी अमीन साहेबांनी सांगितलेलं वर्णन करत असताना एक अत्यंत म्हणजे यातला जो शेवट आहे तो इतका हे आहे की 16 नोव्हेंबर 1967 रोजी हे जे रोशन यांचं निधन झालेलं आहे तर ते कसं झालं ते सुद्धा म्हणजे खरंच या अमीन साहेबांनी सांगितलेलं हे किती सत्य आहे ते दिसून येते की निर्माता हरी वालिया यांच्या घरी काहीतरी त्यांच्या गप्पा वगैरे चालल्या त्या आणि कशावरून तरी ते सगळे खदखदून हसायला लागले आणि ते हसता हसता रोशन खाली कोसळले आणि त्यांचं निधन झालेलं आहे. आणि मला एक तत्वज्ञानाची एक पुस्तक वाचत असताना असं वाचण्यात आलेलं होतं की आपण जन्माला येतो तेव्हा आपण रडत असतो आणि बाकी सगळे हसत असतात, पण आपलं जीवन असं जगावं आपण की आपण जाताना हसलं पाहिजे आणि लोकांनी रडलं पाहिजे. रोशन यांच्या बाबतीत ते सत्य घडलेलं आहे. एक तर वयाच्या 51व्या वर्षी मृत्यू, ज्यावेळेस चांगलं संगीतकार तो म्हणून ते स्टेबल झाले, चांगली काही गाणी अजून त्यांच्याकडून येणं अपेक्षित आहे, त्या झालेला त्यांना मृत्यू, शिवाय हसता हसता एकदम हृदयाला त्रास आणि त्या तस्ती गेली होते.
0: म्हणजे खूपच अकाली असं निधन त्यांचं आणि
1: खूपच अकाली निधन.
0: अमीन साहेबांनी यांच्याशी बोलताना मला वाटतं चित्रलेखाच्या गाण्याबद्दल काही तुमचं बोलणं झालं होतं, चित्रलेखाची गाणी तेव्हा मार्केटमध्ये यायची होती त्यांना.
1: हा, ते गाणी यायची होती आणि रेकॉर्डिंगच्या संदर्भात हे होतं. मला वाटतं धनंजी याची माहिती तुमच्याकडे जास्त आहे, जरा थोडीशी सांगाल ते तुम्ही सांगितली तर बरं.
0: हा, नाही म्हणजे मला जी माहिती अर्थात तुम्ही अमीन साहेबांना भेटलेला त्यामुळे मला असं कळलं नव्हतं की म्हणजे एका कार्यक्रमात अमीन साहेबांनी यांनीच सांगितलं होतं असं की रोशन अगदी म्हणजे ज्याला आपण असं भित्रा ससाव जसं तशा काळजाचे होते

0: अभंग काळी असायचं त्याचं कायम. आणि त्यांना वाटायचं तर भिनाका गीत मला 1960 दशकामध्ये अतिशय संगीताचं मापदंड ठरणारा कार्यक्रम होता तो. आणि चित्रलेखाची गाणी त्या रेकॉर्ड व्हायची होती किंवा झाली असती पण मार्केटमध्ये आली नव्हती त्यांना. आणि अमीन साहेबांना एकदा यांनी घरी बोलावलं होतं रोशन यांनी, आणि त्यांचं सगळं खाणं पिणं झाल्यानंतर त्यांनी त्यांची हळूच गाणी ऐकवली ती. आणि अमीन साहेब म्हणजे थोडस माझं थोडं दुर्लक्ष झालं आणि माझ्याकडनं थोडासा पॉझिटिव्ह रिप्लाय त्यांच्याकडनं गेला नाही आणि ते त्यांनी खूप मनाला लावून घेतलं अगदी. आणि त्यांचं बायको त्यांच्या हिराला म्हणाले की अमीन भाईला काही गाणी आवडली नाही, हे काही चालणार नाहीत वगैरे सगळी. तर ती म्हणाली की सगळं होणार नाही, पण असा त्यांचा स्वभाव होता की त्यांना असं वाटायचं की माझं कलाकृतीच्या बद्दल जे लोकांचं अप्रिसिएशन आहे त्याबद्दल ते इतकी काळजी करायची त्याच्या त्या गोष्टीची. आणि पुढचा इतिहास सगळ्यांना ठाऊक आहे. आज 50-60 वर्ष झाली तरी चित्रलेखाची गाणी आपण ऐकतो, आनंदाने ऐकतो आपण.
1: बरोबर आहे, बरोबर आहे. अमीन साहेबांच्याकडे आहेत बऱ्याच आठवणी म्हणजे जास्त आहेत त्यांच्याकडे.
0: मला वाटतं पाठकजी आपल्याला परत एकदा ब्रेक घ्यायला लागेल. आपण ब्रेकमध्ये परत रोशन यांनी संगीतबद्ध केलेलं गाणं ऐकूयात आणि नंतर आपण रोशनच्या पुढच्या कालखंडाबद्दल बोलूया.

ब्रेकनंतर पुण्याचा स्वागत. मी धनंजय कुलकर्णी. आपला कार्यक्रम आहे बात पुराणी बडी सुहाणी. मित्रांनो, आपण ट्यून केलं आहे 107.8 रेडिओ पुणेरी आवाज. पाटीलजी, आपण रोशन यांच्या संगीतमय कार्यकिर्दीबद्दल बोलत होतो. आपण बरसात की रात पर्यंत येऊन थांबलो होतो. आपण बरसात की रात आणि साहिर यांच्या जीवनात आला गीतकार म्हणून, आणि नंतर

0: जबरदस्त आहे काय म्हणून एक गाणी त्यांनी दिलेली होती रोशन यांनी. यातला 1962 सालचा एक सिनेमा होता आरती, जो राजश्री प्रोडक्शनचा पहिला सिनेमा होता राजश्री. आणि मला वाटतं याला गाणी मजरू सुलतानपुरी यांची होती. हा, आणि अतिशय सुंदर. तर काय सांगाल याबद्दल तुम्ही, या चित्रपटाबद्दल?
1: आरतीची एकूणच म्हणजे सगळी निर्मिती आरतीची ही खरोखरच उत्कृष्ट होती. नायक नायिकाही उत्कृष्ट, म्हणजे मीना कुमारी स्वतः, अशोक कुमार, आणि ती गाणी ही सुद्धा एक पूर्ण होती. रोशन यांचा हेच आता एकूण त्यांची जी कारकीर्द आहे ती आपण बघितली तर आपल्या लक्षात येतं की गाण्यातला जो काही अर्थ आहे त्या गाण्यात गीतकारांनी जे काही शब्द लिहिलेले त्या अर्थाच्या अनुषंगानं त्या गाण्याची चाल आणि ओघानं त्याचं संगीत, आणि मग त्यामुळेच अबक्या मिसाल
0: अतिशय सुंदर एकदम
1: इकडं बार बार हे त्या एक आनंदाची मनाची प्रेमीपणातून त्या संगीताचा आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेस ती गाणी म्हणजे किती साधेच संगीत, समर्पक संगीत जे म्हणतात गाण्याच्या अर्थाच्या दृष्टीन किंवा चित्रपटातल्या तो प्रसंग आहे त्या अनुषंगाने सुद्धा त्यामध्ये आपल्याला ही आरतीची गाणी नक्कीच हे वाटतील उत्कृष्ट वाटतात आपल्याला. आणि नुसतं रोशन यांचं एवढंच आरतीबद्दलच नाही, मी तुम्हाला जो फारसा गाजला नाही सिनेमा नाही उमर की नाही फसल
0: तो आपला पुढच्या ह्याच्यातला येतो. मला आरतीच्या या गाण्याची थोडीशी गंमत तुम्हाला सांगायची आहे. मगाशी आपण जसं म्हणालो होतो क्वेश्चन आन्सर सॉन्ग, तर हे जसं बार बार तो है क्या समजाय हे गाणं असं की हा पायल की झनकार म्हणजे क्या म्हणतो हा रफी
1: क्या म्हणतो
0: आणि तेरे दिन ताजन लागेल जिया हमारा असं आहे.
1: बरोबर.
0: आणि ह्या सगळ्या गाण्यामध्ये असेच प्रश्नोत्तर छुप छुप ते करतो करता आहे इशारे चंदा सो सो बार
1: हा
0: तो हे सजनी लेखन नाही लागेल
1: प्रश्नोत्तर.
0: आणि म्हणजे यात मला रोशनची गंमत काय असते की रोशन तर किती छान त्याने केलंय एका शेवटी मात्र काय केलं नाव तेरा ले लेकर गाय धडकन का हरतार आणि त्याला तो क्या म्हणण्यानंतर फक्त बासरीची सुरू आहे ऐकले म्हणजे त्यात ते शब्द नाहीत कुठे आणि ते संगीतातून त्यांचं प्रेम असं पुढे जाताना दाखवलं आहे. तर मला वाटतं हा संगीताचा इतका छान विचार रोशन करत होते या निमित्ताने माझं ऑब्झर्वेशन आहे तुमचं काय सांगायचं?
1: नाही एवढंच नाही तर मी आवर्जून सांगतो की एकदमदा काय झालंय परदेशातले चित्रपट आणि आपले भारतीय चित्रपट याच्यावर बोलताना एकदा म्हणला की हिंदी सिनेमामध्ये गाण्यांचं काही कारण नसताना काम नसताना ती घेतली जातात वगैरे. मी तर म्हणतो अशी काही आता जी तुम्ही दिलेली अशी काही उदाहरणं आहेत त्याच्यावरनं ती कथानक पुढे नेण्यासाठी किंवा त्या कथानकाचा प्रभाव जास्त वाढवण्यासाठी या संगीताचा आणि गीतांचा प्रचंड उपयोग करून घेतला गेलेला आहे
0: आपल्या. अगदी बरोबर. रोशन याबाबतीत खूप
1: महत्वाचा भाग आहे.
0: रोशन याबाबतीत खूप म्हणजे सिरियस होते अगदी की त्यांचे वादक कुठले वापरायचे, वादक कोण वापरायचे याबाबतीत सगळे. म्हणजे
1: का काळजीपूर्वक संगीत देऊन सुद्धा छान गाणी देऊन सुद्धा मी मगाशी सुरुवातीला जे म्हणलं तुम्हाला कविताशी एखाद्यानं चांगली कलाकृती केली की त्याचं कौतुक होणं तितकंच गरजेचं आहे. जर कलाकारांच्या बद्दल बघितलं तर हे रोशन यांच्या वाट्याला फार कमी आलेले आहेत.
0: फार कमी आले पुरस्कार कमी आले त्यांना.
1: म्हणजे आता मगाशी मी अमीन सयान यांची गोष्ट तुम्हाला बोललो तर एक वेळ बिनाका म्हणजे काय होतं हिंदी सिनेमाच्या बिनाकामध्ये गाणं गाजणं म्हणजे त्या संगीतकाराचा सन्मान, त्या गीतकाराचा सन्मान, गायकाचा सन्मान. बिनाका म्हणजे एक स्टँडर्ड म्हणतात आयएसआय मार्क सध्याच्या भाषेत बोलायचं झालं तर भाग होता. आणि असं असताना रोशनजी एवढी चांगली गाणी असून फक्त दोन वेळा पहिल्या नंबरचं गाणं
0: बरसात की रात आणि ताजमहल
1: 60 बरसात की रात जिंदगीभर नाही बोलेगी हे पहिलं गीत होतं बिनाकाला आणि 63 ताजमहलचं जो वादा की रोशनच्या गाण्याला पहिला नंबर करत झुकतो बाप दिलंच नाही तोच फिल्मफेअर पुरस्कार तोच प्रकार परत एका म्हणजे मगाशी तुम्ही म्हणलं तसं ऑस्कर आपल्या इथलं पण संगीताचं फिल्मफेअर फक्त ताजमहलला मिळाले बाकी नाही. मग ते नंतर सुरसिंगार पुरस्कार त्यांनी मनरे तू काही ना देवकरेला दिला वगैरे ही गोष्ट वेगळी पण रोशनचे कमनशिबी जे म्हणतात ना भाग की व्यावसायिक होऊ शकला नाही गाणी कशी पहिली आणायची वगैरे जे काही धंदेवाईक पद्धत म्हणतात ती त्यांनी अवलंबली नाही कधी तो फक्त छान छान संगीत देत गेला फक्त बा.
0: आणि खरोखर इतक्या वर्षानंतर देखील आपण रोशनची गाणी ऐकताना त्यांचं लक्षात राहतं त्याचं संगीत त्यांचे इंटरल्यूडचे पीसेस असतील किंवा

0: त्यांचे बाकी काय त्यांचे संगीतातले प्रयोग असतील. आता मधून बरसात की रात बद्दल बोलत होता, बरसात की रात मधले जे टायटल सॉन्ग आहे जिंदगी भर लताच्या स्वरात देखील त्यांनी ते गाणं रेकॉर्ड केलं होतं की जिंदगी भर नाही भूलेगी बरसात की रात.
1: लता मंगेशकरांचा विषय निघाला म्हणून एक सांगू का?
0: बोला
1: मंगेशकरचा विषय निघाला म्हणून मी सांगतो की रोशनच्या संगीताचं एक वैशिष्ट्य जे आहे की त्याचं जे योगदान आहे की तो मनापासून किती ती कला सादर करायचं एखादं गीत वगैरे, तर अशी छान छान गाणी देणाऱ्या या रोशन यांच्या गुणांचं चीज जरी पुरस्काराने झालेलं नसलं तरी एक बहुमान हा रोशन यांना मिळालेला होता की 1960 आसपासच्या काळात लता मंगेशकर यांना एक चित्रपट त्यांनी निर्माण करायचा ठरवलेला होता. भैरवी नावाचा सिनेमा होता
0: आणि
1: त्याच्यावेळेस तो निर्माण करायचा ठरवल्यानंतर एवढे सगळे मोठमोठे संगीतकारांची नावं त्या काळात होती प्रसिद्ध, नौशाद के, रामचंद्र, शंकर जेक्शन वगैरे वगैरे सगळे. असताना त्या सिनेमाचं संगीत हे लता मंगेशकर यांनी रोशन यांच्यावर सोपवलेलं. हा रोशन यांचा एक खरोखरच एक सन्मान म्हणायला पाहिजे की गानसम्राज्ञीने स्वतः एवढं त्यांचा निवड करावी एवढ्या सगळ्या संगीतकारात. आता पुन्हा एकदा रोशन यांचं नशीब जे म्हणतात ते आडवं आलं आणि तो सुद्धा सिनेमा पूर्ण झाला नाही, निघाला सिनेमा आणि त्यामुळे ते भाग राहून गेला. परत
0: हे कधी 50 मूवी होती काही भैरवी?
1: हा नाही, साधा 55 ते 60 दरम्यानचं हा सगळा कालावधी, कारण 67 रोशन गेलेले आहे. त्याच्या आधी साधारण 5-6 या सिनेमाचं हे चाललेली होती चर्चा वगैरे, पार काढलं सगळं ते काम असं झालं.
0: पाटणजी मला वाटतं आजचा माझा वेळ संपला. आपण आता राहिलेले 60 दशकातले सिनेमे आहेत त्याबद्दल आपण उद्या बोलूयात आपण.

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर, आनंदी रहा, आनंद वाटा.

0: ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा.
2: चल चल चल मेरे कंप्यूटर, चल चल चल मेरे कंप्यूटर. कुछ चीजें ओरिजिनल ही अच्छी लगती हैं. सुनिए पुणेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियाँ बांटो.

नमस्कार मित्र हो, खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या लाडक्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे रंग नवे. मी आहे शुभांगी. मित्र हो, अतिशय सुंदर असा आजचा टॉपिक आहे. मी आज परफेक्ट असे सूत्र देणार आहे. जर तुमच्या जीवनात सुखच सुख आहे तर इट्स ओके, पण जराही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आज दिला जाणारा कुठला सूत्र फॉलो करत नाही हे लक्षात घेऊ शकता. आणि आजचा टॉपिक आहे आनंदी जीवनाचे सूत्र. आनंद ही एक अशी शक्ती आहे जी एखाद्या व्यक्तीला सकारात्मकतेने आणि आत्मविश्वासाने भरवते. आनंदाचा अर्थ

0: प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा वेगळा असतो.
1: हो ना? म्हणजेच एका विद्यार्थ्यासाठी परीक्षेतील चांगले गुण हेच त्याचे आनंदाचं कारण. तर एखाद्या कर्मचाऱ्यासाठी चांगल्या पदापर्यंत पोहोचणे हे आनंदाचे कारण असते. काहींना प्रवास आवडते तर काहींना संगीतामध्ये त्यांचा आनंद मिळतो. आता म्हणायचं असं आहे की प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी आनंद होतो जिथे त्याच्या मनाला समाधान मिळते, बरोबर की नाही? आणि ज्यात त्याला सकारात्मक ऊर्जा दिसून येते. पण मित्रांनो, अशीही काही व्यक्ती असतात जी प्रत्येक परिस्थितीत आनंदी असतात, आणि ती व्यक्ती म्हणजे ज्यांनी आपली सुप्त असलेली मूळ आनंदाचा गुण सुप्त असलेला मूळ आनंदाचा गुणाला जागृत केला आहे. तर आज आपण अशी काही पद्धतीची चर्चा करणार आहोत ज्याद्वारे आपण आपले मन आनंदी ठेवू शकतो. अशा काही टिप्स म्हणा, सूत्र म्हणा, त्याची चर्चा करूयात. चला तर पहिली गोष्ट म्हणजे सर्वात आधी आपण जे आहोत, जसे आहोत ना, तसंच स्वतःला स्वीकार केला पाहिजे. म्हणजेच खुश राहण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे की आपण स्वतःला बिनशर्त अंगीकारले पाहिजे आणि स्वतःवर प्रेम केलं पाहिजे, आणि ज्याला मेडिकल भाषेत म्हणतात सेल्फ लव. अशा प्रकारे आपण स्वतःची काळजी घेण्यास आणि आपले आरोग्य, आपला आत्मविश्वास आणि आपली मानसिक शांतता राखण्यास सक्षम आहोत. मेडिकल भाषेत सांगतात, जर तुम्ही स्वतःशी प्रेम कराल तर तुम्ही व्यायाम कराल, चांगली झोप घ्याल, हेल्दी खाल वगैरे वगैरे. या उलट व्यर्थ विचारांमध्ये वेळ घालवणार नाही आणि हे सेल्फ लव नव्हे. स्वतःवर प्रेम करणे स्वार्थी नाही तर आपल्यासाठी देखील आवश्यक आहे, कारण जोपर्यंत आपण स्वतःवर प्रेम करत नाही ना, तोपर्यंत आपण इतरांवरही प्रेम करू शकत नाही. आपण हे तर ऐकलंच आहे ना की जसं व्यक्ती स्वतःबद्दल विचार करतो, दुसरे पण त्याला त्याच प्रकारे दिसतात. आता दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काही चांगले तर काही वाईट दिवस नक्कीच येतात, पण हे गरजेचं नाही की आपण प्रत्येक वेळी झालेल्या गोष्टींबाबत विचार करून स्वतः अस्वस्थ आणि दुखी राहावं. या उलट आपण आपल्या चालू वर्तमान काळ आणि भविष्यकाळाचा विचार करावा, त्याला सुंदर विचारांनी सजवावं. ह्याने काय होईल? तर ह्याने आपल्याला आत्ताच्या क्षणी पण आनंद मिळेल आणि आपण आपल्या भविष्याला विचार करून देखील समाधानी राहू. तिसरा टॉपिक आहे, तिसरा सूत्र म्हणजे स्वतःची तुलना कोणाशी करू नका. का नाही करायची? तर आपण ऐकूया छोट्याशा ब्रेक नंतर.

इतरांशी तुलना केल्याने आपल्यात एकतर निकृष्टता देखील येऊ शकते किंवा दुसरं म्हणजे त्याने आपल्या मध्ये गर्व देखील म्हणजे अभिमान देखील येऊ शकतो आणि हे दोन्हीही योग्य नाही. त्यामुळे शक्य होईल तितकं इतरांशी स्वतःची तुलना करणं हे टाळावे. तुलना करताना जर आपल्याला असे वाटते की कोणीतरी आपल्यापेक्षा चांगले आणि पुढे आहे तर आपण आपल्याबद्दलच चुकीची कल्पना तयार करू लागतो, हो की नाही? आणि जर आपल्याला असं वाटतं की आपण त्याच्यापेक्षा चांगले आहोत तर अनेकदा आपण गर्विष्ठ होऊ शकतो आणि हे दोन्हीही विचार आपल्या पतनाचे कारण बनू शकतात. त्यापेक्षा मित्रांनो, तुलना करू नये आणि हे समजा जे मिळतं भाग्याने मिळतं, मेहनत करायची पण चिंता नव्हे. म्हणतात ना, रिस करो पर रिस मत करो. स्पर्धा करा पण इतरांशी नव्हे. चौथा सूत्र म्हणजे आनंदी जीवनासाठी प्रत्येक माणसाला शरीराच्या आवश्यकतेनुसार पुरेशी झोप किंवा विश्रांतीची आवश्यकता असते. अनेकदा आपण पाहतो गरजा पूर्ण करण्यासाठी आपली झोप पूर्ण होत नाही आणि आपण धावत आहोत. हे आपल्याला मानसिक आणि शारीरिक दोन्हीही रीत्या निरोगी ठेवते आणि हे आपल्या आनंदी जीवनासाठी खूप महत्वाचे आहे, झोपणे. त्यातून हे लक्ष ठेवा की झोपेच्या आधी, हो झोपेच्या आधी आपलं मन शांत आहे का? कारण तेही खूपच महत्वाचं असतं. जरी डिस्कस कराल दिवसभर काय झालंय, पण रात्री काहीतरी चांगलं बोलून त्या गोष्टीला स्टॉप करून मन शांत करून झोपायचं, जेणेकरून आपण शांततेची झोप घेऊ शकतो. अन्यथा झोपेत घाबरणारे किंवा अस्वस्थ करणारे स्वप्न नक्कीच पडतील आणि झोप पूर्ण होणार नाही. त्यासाठी मित्रांनो, नियमाने दररोज झोपण्यापूर्वी टीव्ही, मोबाईल, दिवे इत्यादी बंद करा. शक्य असेल तर मोबाईल हे आपल्या बिस्तरात पाहायचंच नाही, उलट पाहून झाल्यावर आपल्या बेडवर येऊन झोपायचं. आणि हो, एखादे चांगले पुस्तक वाचा किंवा मन शांत करण्यासाठी राजयोगाचा गुड नाईट मेडिटेशन करा. आता पाचवी गोष्ट. पाचवा सूत्र आहे मोठी स्वप्न बघा. स्वप्न पाहण्यासाठी खरं तर पैसे मोळीच लागत नाहीत, पण हो स्वप्ने आपल्याला नक्कीच प्रेरणा देतात. हे आपण उघडे डोळे उघडून स्वप्न पाहण्याबद्दल बोलत आहोत, म्हणून आपण मोठी स्वप्ने पाहायला हवी जी आपल्याला आनंद देतात, ज्यांना आपण परिपूर्ण परिश्रम करू शकतो आणि ज्यांच्या पूर्ण झाल्यावर आपल्याला दुहेरी आनंद मिळतो. आहे ना छान गोष्ट? त्यामुळे स्वप्न बघण्यासाठी पैसे नाही लागत. सहावं सूत्र, वासना म्हणजे इच्छा कमी करा. इच्छांच्या पुरात वाहून जाऊ नये, कारण जे काही दिसले हवे हवेसे वाटते. म्हणून आपल्या इच्छा काळजीपूर्वक निवडा आणि गरजेनुसारच त्या पूर्ण करण्याची प्रयत्न करा, ज्याने मनाला समाधान मिळेल. इथे आपण थोडंसं थांबूयात आणि भेटूयात एक छोट्याशा विश्रांतीनंतर.

0: नमस्कार, आप उन्हें एकत्रित रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रहो, एक छोट्याशा विश्रांतीनंतर आपण परत भेटत आहोत आणि आजचा आपला विषय आहे आनंदी जीवनाची सूत्र। तर सातवं सूत्र असं आहे, द्वेषापासून वाचा। कोणावर द्वेष करणे, कोणाबद्दल वाईट विचार ठेवणे किंवा एखाद्यावर सूडबुद्धी बाळगल्यामुळे पण आपल्याला आतून समाधान लाभत नाही आणि आपले सुख हिरावते। कारण द्वेष करणारे, बघा, द्वेष करणारे स्वतःचा विचार न करता नेहमीच इतरांना इजा करण्याचा

विचार करतात, ज्यामुळे ते स्वतःच नुकसान करून बसतात. आपण असे सूडबुद्धी द्वेषबुद्धी होणे टाळावे. त्या उलट विशाल बुद्धीने माफी करता आलं पाहिजे. माफ करणारा नेहमीच मोठा असतो, आणि जर तेही जमत नसेल तर निदान त्यांना त्यांच्या कर्मावर सोडून द्यावं, पण द्वेष नको. याचं एक महत्वाचं कारण म्हणजे आपले जीवन खूपच लहान आहे, म्हणून आपल्याला त्याला समजून घ्या आणि व्यर्थ कामात या छोट्याशा जीवनाला न लावता खुशीने राहा. आठवा सूत्र आहे टेन्शन. मित्र हो, टेन्शन तणाव हा एखाद्या व्यक्तीचा सर्वात मोठा शत्रू असतो, कारण त्यामुळे व्यक्ती केवळ स्वतःच दुखी राहत नाही, पण आजूबाजूच्या सगळ्या लोकांची खुशी म्हणा आनंद म्हणा हिरावून घेतो. तणावात राहणाऱ्या व्यक्तीचा स्वरूप बदलूनच जातं, पाहिलं असेल ना. चिडचिडेपणा हे त्यांना कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करू देत नाही, ज्यामुळे त्यांचे यशस्वी होण्याची शक्यता कमी होऊन जाते. हो ना, म्हणूनच मित्रांनो, आनंदी राहण्यासाठी तणावमुक्त असणं खूप महत्वाचं आहे. आपलं तणाव पॉझिटिव्ह मार्गाने मॅनेज करावं. नववा सूत्र, खोटं बोलू नये. आपण ऐकलं असेल की एक असत्य लपवण्यासाठी शेकडो खोटं बोलावं लागतात, आणि त्यामुळे आपल्या मनावर भारी ओझ पडतो, आणि झाडात अडकल्यासारखं आपण नेहमी या खोट्या गोष्टी ज्या आपणच विणलेल्या असतात त्यात अडकतो. आपल्याला स्वतःला हे कळत नाही की मी कधी काय केलं पाहिजे, किंवा आपण कधी काय केलं होतं, किंवा कधी काय बोललो होतो. गोंधळात असतो, म्हणून आपलं मन हलकं ठेवा आणि त्यासाठी खोटेपणा टाळा, मग काही झालं तरी चालेल. दहावा आणि शेवटचा सूत्र म्हणजे निर्भय रहा, निर्भीड रहा. कधी कधी मित्रांनो, आपल्या दुःखाचे कारण देखील आपली भीती असू शकते. आता भीती एखाद्या व्यक्तीच्या मनाला कमकुवत बनवते, आणि मग त्याची सकारात्मक ऊर्जाच नष्ट होऊन जाते. भीती कशाचीही असू शकते, जसं कामाची भीती, अपयशाची भीती, मृत्यूची भीती, एखाद्याला गमवून बसण्याची भीती. हे निरर्थक भीती आहेत. तर कधी एखाद्याबरोबर राहण्याची सुद्धा भीती असते. आपण आपली भीती ओळखून त्यावर मात करण्याचा प्रयत्न करूयात. ह्या प्रत्येक गोष्टीवर आपण उपाय काय असेल यावर कधी डिस्कस नक्कीच करू, पण एक गोष्ट खूप पॉवरफुल आहे जे याच्यावर मात करू शकते, आणि ते म्हणजे ध्यान, मेडिटेशन करा. प्रत्येक गोष्टीचे समाधान राजयोगाने मेडिटेशनने शक्य आहे, कारण बघा, शांत मनातच आपल्याला आपले उत्तर स्वतःकडूनच मिळते. ध्यानधारणा हे मानसिक, आध्यात्मिक आणि शारीरिक दृष्ट्या बळकट बनवतं. हे आपल्या ऐहिक निरर्थक आकर्षणापासून दूर नेतं आणि आपल्याला जीवनाच्या वास्तविक ध्येयाकडे घेऊन जातं. स्वतःच्या खऱ्या ध्येयाशी जुडल्यानेच मित्रांनो मन आनंदी राहणार आणि समाधानाची अंतिम मर्यादा आपण प्राप्त करू शकतो. तर मित्र हो, आयुष्यभर आनंदी जीवन जगण्यासाठी या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा आणि खुश रहा. छान, नमस्कार, धन्यवाद.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

नमस्कार मित्र हो, खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या लाडक्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे रंगनवे. मी आहे शुभांगी. मित्र हो, अतिशय सुंदर असा आजचा टॉपिक आहे. मी आज परफेक्ट असे सूत्र देणार आहे. जर तुमच्या जीवनात सुखच सुख आहे तर इट्स ओके, पण जराही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आज दिला जाणाऱ्या कुठला सूत्र फॉलो करत नाही हे लक्षात घेऊ शकता. आणि आजचा टॉपिक आहे आनंदी जीवनाचे सूत्र. आनंद ही एक अशी शक्ती आहे जी एखाद्या व्यक्तीला सकारात्मकतेने आणि आत्मविश्वासाने भरवते. आनंदाचा अर्थ प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा वेगळा असतो, हो ना? म्हणजेच एका विद्यार्थ्यासाठी परीक्षेतील चांगले गुण हेच त्याचे आनंदाचं कारण, तर एखाद्या कर्मचाऱ्यासाठी चांगल्या पदापर्यंत पोहोचणे हे आनंदाचे कारण असते. काहींना प्रवास आवडते तर काहींना संगीतामध्ये त्यांचा आनंद मिळतो. आता म्हणायचं

असं आहे की प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी आनंद होतो जिथे त्याच्या मनाला समाधान मिळते, बरोबर की नाही? आणि ज्यात त्याला सकारात्मक ऊर्जा दिसून येते. पण मित्रांनो, अशीही काही व्यक्ती असतात जी प्रत्येक परिस्थितीत आनंदी असतात, आणि ती व्यक्ती म्हणजे ज्यांनी आपली सुप्त असलेली मूळ आनंदाचा गुण, सुप्त असलेला मूळ आनंदाचा गुणाला जागृत केला आहे. तर आज आपण अशी काही पद्धतीची चर्चा करणार आहोत ज्याद्वारे आपण आपले मन आनंदी ठेवू शकतो. अशा काही टिप्स म्हणा, सूत्र म्हणा, त्याची चर्चा करूयात. चला तर पहिली गोष्ट म्हणजे, सर्वात आधी आपण जे आहोत, जसे आहोत ना, तसंच स्वतःला स्वीकार केला पाहिजे. म्हणजेच खुश राहण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे की आपण स्वतःला बिनशर्त अंगीकारले पाहिजे आणि स्वतःवर प्रेम केलं पाहिजे, आणि ज्याला मेडिकल भाषेत म्हणतात सेल्फ लव. अशा प्रकारे आपण स्वतःची काळजी घेण्यास आणि आपले आरोग्य, आपला आत्मविश्वास आणि आपली मानसिक शांतता राखण्यास सक्षम आहोत. मेडिकल भाषेत सांगतात, जर तुम्ही स्वतःशी प्रेम कराल तर तुम्ही व्यायाम कराल, चांगली झोप घ्याल, हेल्दी खाल वगैरे वगैरे. या उलट व्यर्थ विचारांमध्ये वेळ घालवणार नाही, आणि हे सेल्फ लव नव्हे. स्वतःवर प्रेम करणे स्वार्थी नाही, तर आपल्यासाठी देखील आवश्यक आहे. कारण जोपर्यंत आपण स्वतःवर प्रेम करत नाही ना, तोपर्यंत आपण इतरांवरही प्रेम करू शकत नाही. आपण हे तर ऐकलंच आहे ना की जसं व्यक्ती स्वतःबद्दल विचार करतो, दुसरे पण त्याला त्याच प्रकारे दिसतात. आता दुसरी गोष्ट म्हणजे, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काही चांगले तर काही वाईट दिवस नक्कीच येतात. पण हे गरजेचं नाही की आपण प्रत्येक वेळी झालेल्या गोष्टींबाबत विचार करून स्वतः अस्वस्थ आणि दुखी राहावं. या उलट आपण आपल्या चालू वर्तमान काळ आणि भविष्यकाळाचा विचार करावा, त्याला सुंदर विचारांनी सजवावं. ह्याने काय होईल? तर ह्याने आपल्याला आत्ताच्या क्षणी पण आनंद मिळेल, आणि आपण आपल्या भविष्याला विचार करून देखील समाधानी राहू. तिसरा टॉपिक आहे, तिसरा सूत्र म्हणजे, स्वतःची तुलना कोणाशी करू नका. का नाही करायची? तर आपण ऐकूया छोट्याशा ब्रेक नंतर.

0: नमस्कार, आप सुनाई के तहत रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार, छोट्याशा विश्रांतीनंतर नवे निकृष्टमध्ये, त्यामुळे शक्य होईल ना जर आपल्याला असे वाटते की कोणीतरी आपल्यापेक्षा चांगले आणि पुढे आहे, तर आपण आपल्याबद्दलच चुकीची कल्पना

तयार करू लागतो, हो की नाही? आणि जर आपल्याला असं वाटतं की आणि हे दोन्हीही विचार आपल्या पतनाचे कारण बनू शकतात, त्यापेक्षा मत करायची पण चिंता नव्हे. म्हणतात ना, रिस करो पर रिस मत करो. म्हणजे आनंदी जीवनासाठी प्रत्येक माणसाला शरीराच्या आवश्यकतेनुसार पुरेशी झोप किंवा विश्रांतीची आवश्यकता असते. अनेकदा आपण पाहतो गरजा पूर्ण करण्यासाठी आपली झोप पूर्ण होत नाही आणि आपण धावत आहोत. हे आपल्याला मानसिक आणि शारीरिक दोन्हीही रीत्या निरोगी ठेवते आणि हे आपल्या आनंदी जीवनासाठी खूप महत्वाचे आहे, झोपणे. त्यातून हे लक्ष ठेवा की झोपेच्या आधी, हो झोपेच्या आधी आपलं मन शांत आहे का, कारण तेही खूपच महत्वाचं असतं. जरी डिस्कस कराल दिवसभर काय झालंय, पण रात्री काहीतरी चांगलं बोलून त्या गोष्टीला स्टॉप करून मन शांत करून झोपायचं, जेणेकरून आपण शांततेची झोप घेऊ शकतो. अन्यथा झोपेत घाबरणारे किंवा अस्वस्थ करणारे स्वप्न नक्कीच पडतील आणि झोप पूर्ण होणार नाही. त्यासाठी मित्रांनो, नियमाने दररोज झोपण्यापूर्वी टीव्ही, मोबाईल, दिवे इत्यादी बंद करा. शक्य असेल तर मोबाईल हे आपल्या बिस्तऱ्यात पाहायचंच नाही, उलट पाहून झाल्यावर आपल्या बेडवर येऊन झोपायचं. आणि हो, एखादे चांगले पुस्तक वाचा किंवा मन शांत करण्यासाठी राजयोगाचा गुड नाईट मेडिटेशन करा. आता पाचवी गोष्ट, पाचवा सूत्र आहे, मोठी स्वप्न बघा. स्वप्न पाहण्यासाठी खरं तर पैसे मुळीच लागत नाहीत, पण हो स्वप्ने आपल्याला नक्कीच प्रेरणा देतात. हे आपण उघडे डोळे उघडून स्वप्न पाहण्याबद्दल बोलत आहोत, म्हणून आपण मोठी स्वप्ने पाहायला हवी जी आपल्याला आनंद देतात, ज्यांना आपण परिपूर्ण परिश्रम करू शकतो आणि ज्यांच्या पूर्ण झाल्यावर आपल्याला दुहेरी आनंद मिळतो. आहे ना छान गोष्ट? त्यामुळे स्वप्न बघण्यासाठी पैसे नाही लागत. सहावं सूत्र, वासना म्हणजे इच्छा कमी करा. इच्छांच्या पुरात वाहून जाऊ नये, कारण जे काही दिसले हवे हवेसे वाटते, म्हणून आपल्या इच्छा काळजीपूर्वक निवडा आणि गरजेनुसारच त्या पूर्ण करण्याची प्रयत्न करा, ज्याने मनाला समाधान मिळेल. इथे आपण थोडंसं थांबूयात आणि भेटूयात एक छोट्याशा विश्रांतीनंतर.

0: नमस्कार, आपको नहीं कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्र हो, एक छोट्याशा विश्रांती नंतर आपण परत भेटत आहोत आणि आजचा आपला विषय आहे आनंदी जीवनाचे सूत्र। तर सातवं सूत्र असं आहे, द्वेषापासून वाचा। कोणावर द्वेष करणे, कोणाबद्दल वाईट विचार ठेवणे किंवा एखाद्यावर सूड बुद्धी बाळगल्यामुळे पण आपल्याला आतून समाधान लाभत नाही आणि आपले सुख हिरावते। कारण द्वेष करणारे, बघा, द्वेष करणारे स्वतःचा विचार न करता नेहमीच इतरांना इजा करण्याचा विचार करतात, ज्यामुळे ते स्वतःचंच नुकसान करून बसतात। आपण असे सूडबुद्धी द्वेषबुद्धी होणे टाळावे, त्या उलट विशाल बुद्धीने माफी करता आलं पाहिजे। माफ करणारा नेहमीच मोठा असतो आणि जर तेही जमत नसेल तर निदान त्यांना त्यांच्या कर्मावर सोडून द्यावं, पण द्वेष नको। याचं एक महत्वाचं कारण म्हणजे आपले जीवन खूपच लहान आहे, म्हणून आपल्याला त्याला समजून घ्या आणि व्यर्थ कामात या छोट्याशा जीवनाला न लावता खुशीने राहा। आठवा सूत्र आहे टेन्शन। मित्र हो, टेन्शन तणाव हा एखाद्या व्यक्तीचा सर्वात मोठा शत्रू असतो, कारण त्यामुळे व्यक्ती केवळ स्वतःच दुखी राहत नाही पण आजूबाजूच्या सगळ्या लोकांची खुशी म्हणा आनंद

हिरावून घेतो. तणावात राहणाऱ्या व्यक्तीचा स्वरूप बदलूनच जात, पाहिलं असेल ना. चिडचिडेपणा हे त्यांना कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करू देत नाही, ज्यामुळे त्यांचे यशस्वी होण्याची शक्यता कमी होऊन जाते. हो ना, म्हणूनच मित्रांनो, आनंदी राहण्यासाठी तणाव मुक्त असणं खूप महत्वाचं आहे. आपलं तणाव पॉझिटिव्ह मार्गाने मॅनेज करावं. नववा सूत्र, खोटं बोलू नये. आपण ऐकलं असेल की एक असत्य लपवण्यासाठी शेकडो खोटे बोलावं लागतात आणि त्यामुळे आपल्या मनावर भारी ओझ पडतो आणि झाडात अडकल्यासारखं आपण नेहमी या खोट्या गोष्टी ज्या आपणच विणलेल्या असतात त्यात अडकतो. आपल्याला स्वतःला हे कळत नाही की मी कधी काय केलं पाहिजे किंवा आपण कधी काय केलं होतं किंवा कधी काय बोललो होतो. गोंधळात असतो म्हणून आपलं मन हलकं ठेवा आणि त्यासाठी खोटेपणा टाळा. मग काही झालं तरी चालेल. दहावा आणि शेवटचा सूत्र म्हणजे निर्भय रहा, निर्भीड रहा. कधी कधी मित्रांनो आपल्या दुःखाचे कारण देखील आपली भीती असू शकते. आता भीती एखाद्या व्यक्तीच्या मनाला कमकुवत बनवते आणि मग त्याची सकारात्मक ऊर्जाच नष्ट होऊन जाते. भीती कशाचीही असू शकते, जसं कामाची भीती, अपयशाची भीती, मृत्यूची भीती, एखाद्याला गमवून बसण्याची भीती. हे निरर्थक भीती आहेत. तर कधी एखाद्याबरोबर राहण्याची सुद्धा भीती असते. आपण आपली भीती ओळखून त्यावर मात करण्याचा प्रयत्न करूयात. ह्या प्रत्येक गोष्टीवर आपण उपाय काय असेल यावर कधी डिस्कस नक्कीच करू. पण एक गोष्ट खूप पॉवरफुल आहे जे याच्यावर मात करू शकते आणि ते म्हणजे ध्यान, मेडिटेशन करा. प्रत्येक गोष्टीचे समाधान राजयोगाने, मेडिटेशनने शक्य आहे. कारण बघा, शांत मनातच आपल्याला आपले उत्तर स्वतःकडूनच मिळते. ध्यानधारणा हे मानसिक, आध्यात्मिक आणि शारीरिक दृष्ट्या बळकट बनवतं. हे आपल्या ऐहिक निरर्थक आकर्षणापासून दूर नेतं आणि आपल्याला जीवनाच्या वास्तविक ध्येयाकडे घेऊन जातं. स्वतःच्या खऱ्या ध्येयाशी जुडल्यानेच मित्रांनो मन आनंदी राहणार आणि समाधानाची अंतिम मर्यादा आपण प्राप्त करू शकतो. तर मित्र हो, आयुष्यभर आनंदी जीवन जगण्यासाठी या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा आणि खुश रहा. छान, नमस्कार, धन्यवाद.